नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकत आहात FM रेनबो. तेच वांगडा 1278 KHz डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. ऐकपेनो आयतवार शुक्रार भारतीय सौर दीस 24 आषाढ 1948 म्हळ्यारूच 17 जुलय 2024. सकाळची 5:55:40 जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

ऐकपणे सोबरा जाऊन 5 मिनटं आणि 30 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. एक नजर मारूया आयच्या आमच्या वितरपाच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगून झाल्या उपरांत आयकूंक रावात आमचे भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी हातूंत उस्ताद निसार हुसेन खां हांच्या गायनात आयकुया राग देसी तुडी तशेंच भैरव तराणा. कार्यावळीन उपरांत बेगम अख्तर हांणी गायली मिश्र भैरवी. 7 वरां जावन 10 मिनटांचेर नमस्कार गोवा ही

रेवळ हातूंत विचार केल्यान दिनविशेश सोबीत अशी माहिती आणि तरेकवार गीता मजगती सातारा जाऊन 25 मिनटांचेर प्रादेशीक खबरो. आमच्या आयच्या सकाळच्या सभेत बरोबर 8:50 आयकूंक रात कातारांची कार्यावळ 9:00 पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सदा बहार 10:10 तरेकवार मराठी गीतां तुमकां आयकूंक मेळटली 11:05 कोंकणी सुगम संगीत चित्ररंजन हिंदी फिल्मी गीतां आयकूंक रात 12:10 आयकपनो आज दनपारा बरोबर 1:00 आयकूंक रात हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आयच्या कार्यमेत निरोगी दाता वांगडा आनंदी रावया डेंटिस्ट डॉक्टर श्यामा सिंगबाळ हांचे लागी आरजे विनीत हांणी केल्ली बातचीत आसली हातूंत तुमकां तुमचे कांय प्रश्न आयकूंक मेळटले ही आसतली फोन इन कार्यावळ 2:00 मराठी भक्ती गाण्याची कार्यावळ 2:30 कोंकणी खबरो जाल्या उपरांत तरेकवार पश्चिमी संग्रहाच्या कार्यावळी सुरवेक पश्चिमी शास्त्रीय संगीत 3:10 द म्युझिक लॉन्च 4:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संग्रहाची कार्यावळ आणि 5:10 डाऊन मेमरी लेन मजगती आयकूंक रात 3:00 प्रायोजित कार्यावळ स्पायस 3:30 एनसीआरटीन सादर केल्ली प्रायोजित कार्यावळ उमंग आमच्या आयच्या सांजेच्या सभेत 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संग्रहाच्या कार्यावळीत पंडित अजय चक्रवर्ती हांचे गायन तेच बरोबर विदुषी निर्मला देवी आणि विदुषी लक्ष्मी शंकर हांच्या गायनाची जुगलबंदी रेनबो सांज ही कार्यावळ 5:00 7:10 आयकूंक रात तुमची पसंती तुमच्या मागणीच्या गीतांची ही कार्यावळ रातच्या 8:00 कातळीची कार्यावळ 8:30 सदाबहार पोन्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ 9:50 तरेकवार पश्चिमी संगीत परतून एकदा तुमच्या सेवेक हाजीर जातले सुरवेक फ्रायडे फिएस्टा 10:05 आरजे चॉईस आणि निमण्या सुवातेर आजची कार्यावळ घेऊन येता 11:10 द लेट आर तरेकपणे ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत.

ऐकमेनं सोबत जाऊन 10 मिनिटांचा हा वेळ ऐकूया भक्तिगानाची कार्यवळ पुष्पांजली आणि आजच्या दिसात सुरवीक श्री महालक्ष्मीक वंदन.

आयकपना तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 6:19 ह्या खिणाक तुम्ही आयकतात आमची भक्ती गाण्याच्यो कार्यावळ पुष्पांजली.

देवी परमेश्वरी, तुझ्या मंदिरात असा सुख शांतीचो आवास, तुझो सांगात आणि आशीर्वाद आसचो आमकां साश्णाचो।

0: ऐकपनो ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. ऐकपनो तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल. सकाळची बरोबर 11:30 आतात ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी जाली. पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काढली. गोंय सरकारान कॅसिनो नियंत्रित नेमात दुरुस्ती करून परवानो शुल्क फारीक करपाविशी खर तरतूद आनी 5 नखेत्री हॉटेलांनी आनी दर्यादेगेवेल्या कासिनोंनी खेळपाच्या वाठारांनी प्रवेशाचेर निर्बंध घाल्यात. राज्यातल्या विद्यार्थ्यांमधी संशोधन वृत्ती, वैज्ञानिक नदर आणि नवनिर्मितीक चालना दिवपाच्या उद्देशान NCERTच्या प्रयास येवजणेचो गोंयातल्या शाळांनी आणि भुरग्यांनी लाव घेवचो असे आवाहन गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान केला. आयच्या ई युगांत संस्कृत शिकप खूप उणे जाला, तरी लेगीत कांय जाणांनी संस्कृत शिकपाचो अध्यास घेतला हे तोखणाय करपासारखे आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले.

आज मैं सवेरे जाऊन 33 मिनटां आता आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेवरवी तुम्ही ऐकत आहात आजच्या आमच्या सकाळच्या सभेची तारीखवार कार्यावळी. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतलाय उस्ताद निस्सार हुसेन खां हांच्या गायनात राग देसी तोडी भैरव तराणा तशेंच बेगम अख्तर हांणी गायल्ली मिश्र भैरवी. कार्यावळीची सुरवात करुया आणि ऐकुया राग देसी तोडी गायतात उस्ताद निस्सार हुसेन खान.

उस्ताद निसार हुसैन खां हाणें गायल्लो हो आशिल्लो भैरव तराणा. इश्टानो, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ मुखार वता आसतना बेगम अख्तर हाणें गायिल्ली मिश्र भैरवी आतां आयकुया.

0: ऐकवेन नमस्कार गोवाहेकारां तुमकां सगळ्यांक माई मोगाचो येवकार. तरेकवार म्हायती सयत सोबीत संगीताची एक कार्यावळ. कार्यावळीच्या सुरवेक ऐकुया विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, खादी हो गरिबां खातीर भाकरी कमोवपाचो एक सन्माननीय असो वेवसाय हे तर आसाच, पुणून दुसरे वटेन अहिंसक पद्दतीन स्वराज्य मेळोवपाचे ते एक अतिरिक्त आणि तुलनात्मक नदरेतल्यान एक मोलादीक अशे अस्त्रय जावन आसा, आणि म्हणूनच खादी आपणावप खूप खूप महत्वाचे जावन आसा.

0: अल्पना, तुम्ही ऐकताला विचार किरण आणि आता नमस्कार गोवा ही कार्यावळ मुखारवत असताना आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: 17 जुलाई दिन विशेष। 17 जुलाई हो दीस वर्ल्ड डे फॉर इंटरनेशनल जस्टीस म्हळ्यारच अंतरराष्ट्रीय न्याय दीस म्हूण पाळटा। 2010 वर्सा कंपाला युगांडा हांगा जाल्ल्या सर्व पक्षांच्या असेंब्लींत 17 जुलाय हो अंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचो दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेतलो। अंतरराष्ट्रीय न्यायाचे मजबूतीकरण आणि ती यंत्रणा ओळखुपा खातीर तशेंच पिडितांक हक्क दिवपा खातीर अंतरराष्ट्रीय न्याय दिसाची सुरवात जाल्या। अंतरराष्ट्रीय न्याय जागतीक दीस दरवर्सा 17 जुलय हे दिसा पाळटात। तर आयज आसा अंतरराष्ट्रीय न्याय दीस। आयचेच हे दिसा 1975 वर्सा अमेरिकेचे एपोलो आनी रशियाचे सोयूज ही दोन अंतराळ यानां एकमेकाक जोडली। तर 2000 वर्सा अभिनेत्री नृत्यांगना वैजयंती माला बाली हांकां भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार जाहीर जालो। भारतीय अभिनेते गायक आनी पटकथा लेखक बिजॉन भट्टाचार्य हांचो जल्म आयच्या दिसाचो 17 जुलय 1917 वर्सांतलो। 17 जुलय 1996 हे दिसा मद्रास ह्या शाराचे अधिकृतपणान चेन्नय अशें नामकरण जालें। तर आयचेच दिसा 1976 वर्सा 21व्या ऑलिंपिक स्पर्धांची कॅनडांत सुरवात जाली। कॅलिफोर्नियांत डिस्नीलँड सुरू जाली तो दीस आयचो 17 जुलय 1955। आयचेच दिसा 1802 वर्सा मोडी लिपयेंतल्यान पयलेच फावट मुद्रण तयार जालें। 17 जुलय 1993 हे दिसा तेलुगू भाशेंतलो तेलुगू थल्ली हो नामनेचो पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हांकां फावो जालो। मराठी संगीतकार स्नेहल भाटकर हांचो जल्माचो दीस आयचो 17 जुलय 1919। स्नेहल भाटकर हांचो जल्म मुंबईन जालो। तांचे शिक्षण दादर हांगा जाले आनी दादर हांगाच तांणी संगीताचे धडे घेवपाक सुरवात केली। स्नेहल भाटकर हांचे पुराय नाव वासुदेव गंगाराम भाटकर बी वासुदेव ह्याय नावान तांकां वळखताले। फुडें आपल्या सिने कारकिर्दी खातीर तांणी स्नेहल भाटकर अशें नांव घेतलें। पहला कदम, फरियाद, दीपक, छबिली, दिवाली की रात, आज की बात, बिंदिया सारक्या फिल्मांक तांणी संगीत दिग्दर्शन केलें। तांच्या नांवार नामनेचो लता मंगेशकर पुरस्कार आसा। आयज तांची जयंती। 17 जुलय 1930 हे दिसा जल्मल्ले दलित साहित्यीक बाबुराव बागूल। बाबुराव रामजी बागूल असे तांचे पुराय नाव। जेव्हा मी जात चोरली होती तशेंच मरण स्वस्त होत आहे अशे तरेचे साहित्य तांचे प्रसिद्ध आसा। तर ह्यो आनी अश्यो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 17 जुलय।
1: दिन विशेष। आयकमेनो आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या म्हत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ तुम्ही आयकताले दिनविशेष।

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: आजपर्यंत सकाळची 7:25 आतात ऐकूया काय खिणाभितरच प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय हें सर्वधर्म समभाव तत्वांक म्हत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयांत रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोंयची संस्कृताय आपणावची तशेंच गोंयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं काल जाली. ह्या वेळार पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काडली. गोंयांत सुमार 40,000 ओडिशाचे लोक राबितो करतात. गोंयांत राबितो करपी ओडिशाचे नागरीक संघटने वतीन 2009 सावन गोंयांत जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन जाता. ह्या यात्रेक भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकार, पणजी महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात आनी हेर मानेस्त तशेंच व्हडा संख्येन भावीक हाजीर आशिल्ले.
2: गोवा ये सबसे अलग है, यहाँ पे हिंदू मुस्लिम कैथलिक सभी भाई और बहन यानी साथ में रहते हैं. इसी तरह से बाकी सभी देश के लोग भी यहाँ पे रहते हैं. एक भारत श्रेष्ठ भारत इसी तत्व पर आप सभी लोग को मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ. और जगन्नाथ यात्रा में इस बार ओडिशा में बड़ी मात्रा से देश भर से लोग पूरे यानी ओडिशा में जगन्नाथ यात्रा में शामिल होने के लिए गए हैं.
1: गोंयच्या कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकारांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. शिपणावळ सुविधा आशिल्ल्या शेतकारांक संरक्षक शिपणावळ करची आनी रोयिल्ल्या शेतांत उदकाची पातळी उथळ दवरची अशें सांगलां. जाल्यार रोपणी करूंक नाशिल्ल्या शेतकारांक फावो तो पावस वा शिपणावळ ये मेरेन वाट पळोवची असो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. तशेंच शेतकारांक जमनीची ओलसाण

ऐकपणे तुम्ही ऐकतात कार्यावर नमस्कार गोवा, आकाशवाणी पणजी केंद्राचं हो असा एफ एम रेनबो चॅनल आणि तुम्ही ट्यून केला 105.4 MHz. सकाळची बरोबर 1:15 जाऊन 1:30 येतात. नमस्कार गोवा हे कार्यवाहीत परतून तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार.

सांसारिक न्यायाची संकल्पना रोम ठरावात 1998 दवरली आणि ती 124 देशांनी स्वीकारली. संसारात मानवतावादाच्या विरुद्ध काम करपी मानवी वंश संहार द्वेषाचेर आधारित कत्तली करपाच्या विरोधात तटस्थ पद्धतीन न्यायाची कार्यवाही जावन अशा मनशाक ख्यास्त दिवची हाचे खातीर हे सांसारीक फौजदारी न्यायालयांत स्थापन जाले. सदस्य देश ह्या न्यायालयांत दाद मागूंक शकतात. संवसारांतल्या खंयच्याय सुवातेर मनशाचेर जावपी सामाजीक अन्याय विरुद्ध संवेदनशील जावचें आनी हाचे खातीर कायद्याचें राज्य आनी शांतताय प्रस्थापीत करपा हेतान आयचो दीस सांसारीक न्याय दीस.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आयकपणे 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. ह्या खिणाक सकाळचे बरोबर 8:15 आणि 40 सेकंद जातात. ऐकूया तरेकवार रुचीक अशी कातारां आणि सुरवेक आयरीन आणि टॉमासी कार्दोज गायतात गोंयकार पण.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलाती अंतर्गत म्हणजे एफटीए अंतर्गत भारत आणि फिनलंडामधले संबंध अधिक घट्ट करपाच्यो संधीच्यो ताणें आढावा घेतलो. प्रधानमंत्र्यांनी फिनलंडचे आर्थिक व्यवहार मंत्री साकारी पुइस्टो हांची भेट घेतली. गुंतवणूक, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन आणि विकास, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक भागीदारी या क्षेत्रात भारत फिनलंड सहकार्य अधिक घट्ट करपाच्या उपायांची त्यांनी चर्चा केली. तसेच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलातीवरवी दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक कशी वाढवपाक मेळटली हाचेर चर्चा करताना AI, 6G, क्वांटम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, अंतराळ आणि शाश्वतता या क्षेत्रामधल्या सहकार्यांच्यो शक्यताय दोन्ही वटांनी तपासल्या. या दौऱ्यावेळार गोयर हांणी हेलसिंकी हांगा हाऊस ऑफ द एस्टेट हातून आयोजित भारत फिनलंड बिझनेस फोरमात उलोवपूय केलें. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयच्यान अस्तंत बंगालाच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण ह्या भेटी वेळार ते शिमेची सुरक्षा, प्रशासन, कायदो आणि सुव्यवस्था आणि उदरगत हाजेर लक्ष केंद्रीत करपी कार्यावळींनी वांटो घेतले. फाल्यां शहा सिलिगुरीतल्या जुमागाच शिमेक भेट दितले आनी 18व्या बटालियन शिमेवेल्या BSSF कर्मचाऱ्यांकडेन संवाद सादतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. भारतान सामाजिक सुरक्षा व्याप्तीमदी 100 कोटींचो पावणो हुपला. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया आणि सोशल मीडियावेल्या एका पोस्टात नमूद केला की 2015 19% 2026 भारताची सामाजिक सुरक्षा व्याप्ती 68.4% वाढल्या आणि 100 कोटी परस अधिक नागरिक सामाजिक सुरक्षा संरचनेच्या आवाठात असात. ही बाब सबका साथ सबका विकास या मोदी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आशिल्ल्याचे त्यांनी सांगले. लाखांनी लोकांक आर्थिक सुरक्षा, भलायकी सेवा आणि अन्नधान्य सहाय्य पुरवपाच्या उद्देशान राबयल्ल्या वेगवेगळ्या कल्याणकारी कार्यक्रमान भारताची सामाजिक सुरक्षा प्रणाली लक्षणीयरित्या विस्तारल्या. केंद्रीय शेती आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगला की हवामान बदलासारखी आव्हानं असूनही भारतान या वर्षात 376 दशलक्ष टन अन्नधान्य आणि 377 दशलक्ष टन फलोत्पादन उत्पादनाची नोंद केल्या. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उलयताना चौहान यांनी म्हणले की शास्त्रज्ञ आता थेट शेतात वचून शेतकऱ्या वांगडा काम करतात. त्यांनी नमूद केले की खेत बचाव अभियानाअंतर्गत सुमार 1600 वैज्ञानिक पथकांनी 700 जिल्ह्यामेरेन विशेषतः एल निन्योची बसपाची शक्यता आशिल्ल्या जिल्ह्यामेरेन पाहून सुमार 1 कोटी शेतकऱ्यांकडे संवाद साधला.
2: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है. बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है. आज मैं गर्व से कहता हूँ ICR कृषि परिवर्तन का अग्रदूत बन चुका है.
0: गोय सरकारान कॅसिनोच्या कामकाजा संबंधीचे नेम खर केल्यात आणि 21 वर्षा सकयल्या व्यक्तींक कॅसिनो गेमिंग वाठारात प्रवेश करपाक बंदी घाल्या. गृह खात्यान या नव्या निर्बंधांची अंमलबजावणी करपी अधिसुचोवणी जारी केल्या. तशेंच या अधिसुचनेत ऑफशोर कॅसिनो खातीर परवाना शुल्क भरपा संबंधी खर तरतूद केल्या. थारायल्या वेळा भितर वर्सुकी परवानो शुल्क भरूंक नाशिल्ल्या ऑपरेटर्सांक 18% दंड भरचो पडटलो. ते भायर अधिसुचोवणेंत संबंधीत कायद्या खाला निर्दिष्ट क्षेत्र ह्या संज्ञेची सुधारित व्याख्या स्पष्ट केल्या. कॅसिनो तरणाट्यांक प्रवेशाचेर बंदी घालपाची बऱ्याच काळासावन मागणी जाल्ल्यान हे पावल उबारला. सरकारान कॅसिनो प्रवेशाचेर पुरायपणान बंदी घालूंक नासली तरी खेळा वाठारात प्रवेशाचेर नियंत्रण दवरपा खातीर पात्रतायेचे खर निकष केल्यात. राष्ट्रीय परिक्षा प्राधिकरणान NEET UG 2026 पुनर्परिक्षेचो निकाल जाहीर केला. पदवीपूर्व वैजकीय, दंतवैजकीय, आयुष आणि संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश मिळवपा खातीर 11 लाखापरस चड उमेदवार पात्र झाल्यात. सगळ्या उमेदवारांचे स्कोर कार्ड NEET.NTA.NIC.IN या अधिकृत संकेतथळार उपलब्ध असा. उमेदवारांक वैजकीय प्रवेश आणि समुपदेशन वेळापत्रक सुटसुटीत उरपा खातीर निकाल वेळार जाहीर झाला अशें NTA सांगला. पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद

0: ह्या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्युलाच्या तपासासंदर्भात गुजरात आतंकवाद विरोधी पंगडान 5 जणांक अटक केल्या. अटक केल्यांची नावां बिलाल अबीदभाई शेरा, मोहम्मद अयूब कडीवाला, मोहम्मद पालनपुरी उर्फ खाली अयूब सुनसारा, शफिया रईस मुख्ती आनी मोहम्मद हसन कर्दिया अशी आसात. पाटण जिल्ह्यातल्या सिद्धपूर तालुक्यातल्या खडियाल गावांतल्यान तांकां अटक केल्या. जे सिमो फक्त सुरक्षीतूच न्हय तर त्यो बरे तरेन जोडिल्ल्यो आसतल्यो अशी भारताची उबारणी करपाचो सरकाराचो यत्न आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी सांगलां. उदरगत आनी राष्ट्रीय सुरक्षा हाची प्रगती एकाच वेळार साधपाक जाय हें सरकार सुनिश्चित करता अशें तांणी म्हळें.
1: या समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: नेदरलैंड्सच्या क्रिकेटात कार्डिफातल्या सोफिया गार्डन्साचेर काल राती झाल्या 3 खेळाच्या मालिकेत दुसऱ्या एका दिसाच्या खेळात यजमान इंग्लंडान भारताचो 4 गडे राखून पराभव केलो आनी मालिका 1-1 अशी बरोबरीत हाडली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आनी ओडिशा हांकां आयज सुवातींनी पावस पडपा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आनी पंजाबाक भेट दितले. तशेंच केरळांतल्या स पुनर्विकसीत अमृत रेल्वे स्थानकाचे आनी हेर 75 अमृत स्थानकांचे उक्तावण करतले. गोंय सरकारान केसिनोच्या कामकाजा संबंधीचे नेम खर केल्यात. दादल्यांच्या क्रिकेटात यजमान इंग्लंडान भारताचो 4 गडे राखून पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.

ऐकपनो 8 वरां जावन 50 मिनटां आतात. तुमी ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. तातांच्या कार्यवाहीन आता ऐकूया फुडले सुवातेर जॅरी काल आणि सांगाती गायतात निज मोग.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in.

हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

प्रेम रोग या फिल्मातले हे संतोष आनंद यांचे गीत ऐकूया. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांनी संगीतबद्ध केले. गायतात लता मंगेशकर.

काय फियाजमी हांचे कुलदीप सिंग हांणी संगीतबद्ध केल्लें गीत आयकुया. अर्थ ह्या फिल्मा खातीर आवाज आसा जगजीत सिंग हांचो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

ऐकपनं सकाळचे बरोबर 9:18 जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात सदाबहार.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

ऐकपनो 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. या खेळात तुम्ही ऐकतात सदाबहार पौर्ण हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ.

ऐक मिनो, सकाळचे बरोबर 9:45 आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल सदाबहार कार्यान फुडल्या सुवातेर एस टी बर्मन हाणी गायले गाड या फिल्मातले शैलेंद्र हांचे गीत

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

वामन रघुनाथ शणै वर्दे वाला उलकार आमचे शणै गोंयबाब आधुनिक कोकणी साहित्याचे जनक आणि कोकणी भास कोकणी समाज कोकणी अस्मिताय अशा कोकणीच्या सर्वांगाचे साक्षेपी संशोधक कोकणी भाषेक तिचे स्वाभाविक असे हक्काचे स्थान प्राप्त करपाक निर्माण झाले आधुनिक चळवळीचे आद्य प्रवर्तक.

वाचणूक गोमंतोपनिषद पहिलो खंड कोकणी भाषेचे जैत गोमंतोपनिषद दुसरो खंड भुरग्यालो इष्ट मोगाचे लग्न कोकणी पहिले पुस्तक पुण्यात्मो राम कामती कोकणी नादशास्त्र भुरग्याले व्याकरण आबे फारिय येवकार अध्यक्षाले उलोप कोकणी मुळावे पुस्तक पवनाचे तपले कोकणीची व्याकरणी बानावळ झिलबा राणो आल्बुकेरकान गोय कशे जिकले कोकणी विद्यार्थ्यांक भगवंताले गीत बलीपत्तनाचो सोद आणि जादूचो जुओ या देवनागरी लिपीतल्या पुस्तकाभायर ताणी रोमी लिपीत साहित्य रचले. जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियराच्या नाटकांचेर आधारित नाटकां बरयली. अशे हे शणै गोंयबाब वामन रघुनाथ शणै वर्देवालावलकार. 23 जून 1877 ह्या दिसा दिवचल गावात त्यांचा जन्म. 9 एप्रिल 1946 ह्या दिसा तांकां मरण आयलें.

आणि ऐकपनं सदाबहार पण हिंदी फिल्म गीतांची ही कार्यवाही सोपयत असताना छुपके छुपके या फिल्मातले लता मंगेशकर हाणें गायल्लें गीत ऐकुया आनंद बक्षी हांचे संगीतकार एस टी बर्मन

श्रोते हो 105.4 MHz वर आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 10:10:40 होत आहेत. आमचा यापुढील कार्यक्रम विविध रंगी असा मराठी गीतांचा.

मखमली मखमली दिवस है।

शॉर्टकट दिसतो पण नसतो या चित्रपटातील श्रावणी रवींद्र आणि कौशिक देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं मराठी गीतांच्या कार्यक्रमात. आणि यानंतर संगीत कुलवधू या नाटकातील मोग रांगणेकर यांचं मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

विनायक जोशी यांनी गायलेल्या या भावगीतानंतर मध्यम वर्ग या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि पी गणेश यांनी गायलेलं हे गीत ऐकूया. संगीतकार आहेत गुणवंत सेन.

आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमात संगीत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत भास्कर बुवा बखले आणि स्वर आहे बकुळ पंडित यांचा.

आणि विविधरंगी अशा मराठी गीतांचा कार्यक्रम पुढे नेत असताना नितीन आखवे यांचं गीत, आरती अंकलीकर टिकेकर यांचा स्वर आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना सांगतो ऐका या चित्रपटातील गुरु ठाकूर यांची ही लावणी गात आहेत उर्मिला धनगर.

हे होतं सांगतो ऐका या चित्रपटातील गुरु ठाकूर यांचं गीत स्वर होता उर्मिला धनगर यांचा. आणि श्रोतेव मराठी गीतांचा हा कार्यक्रम संपत असताना प्रभुदेव सरदार यांनी गायलेलं संगीत मानापमान या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे गीत.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं गीत आणि गोविंदराव टेंबे यांचं संगीत. स्वराविष्कार होते प्रभाकर कारेकर यांचे आणि हा मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. काही वेळातच म्हणजे 11 वाजता तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि त्याच्यानंतर 11:05 कोकणी सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा 105.4 FM रेनबो.

नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

आयकुप्यानो नमस्कार, तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो 11 जाऊन 5 मिनटां जाल्ली आसात आणि कोकणी सुगम संगीताची कार्यावळ आता आम्ही सुरू करतात. भायर सोबीत असे वातावरण जाल्ले आसा, पाऊस सकाळच्यान पडटा आणि ह्या सोबीत अशा वातावरणात तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो. यखिणाक ह्या वातावरणाबरोबर ही गीतां तुमकां आम्ही ह्या कार्यावळींतल्यान ऐकुपाक दिता आणि सुगम संगीताची ही कार्यावळ सुरू करूया. पहिल्या गीताबरोबर अशोक पत्की हांचे संगीत, त्याचबरोबर श्रीधर कामत हांचे शब्द हरिहरण हांच्या आवाजातल्यान, आणि हे पहिले गीत

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

सगळ्यांक परत एकदा येवकार. तुम्ही ऐकता 105.4 FM रेनबो. 11:58 जाल्यात आणि कोकणी सुगम संगीताची कार्यावळ आता आम्ही फुडें व्हरतात. आणि आता ऐकूया ह्या कार्यावळीतले मुखावयले निमणे गीत. मृण्मय तिरोडकार हांच्या आवाजांतल्यान अशोक पत्की हांचे संगीत आणि त्याचबरोबर उदय भेंब्रे हांचे गीत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरांत।
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत।
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो।
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर।
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात।
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात।
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात।
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो।
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर।
1: हय, पुराय संसारभर।

ai copiii तुमका सगळे अंक नमस्कार. तुम्ही ऐकता 105.4 FM रेनबो. चित्ररंजन ही कार्यावळ आता आम्ही तुमच्या खातीर सुरू करतात. आणि कार्यावळीत पहिल्या सुवातेर कभी अलविदा ना कहना या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. शंकर हसन लॉय हांचे संगीत, त्याचबरोबर जावेद अख्तर हांचे गीत, सोनू निगम आणि अलका याग्निक हांच्या आवाजातल्यान हे पहिले गीत.

सुनो निगम आणि अलका याज्ञिकांचा जोडावा जपैले हे गीत चित्ररंजन कार्यावळी तुम्ही ऐकले आणि या कार्यावळीत मुखावेल्या सुवातेर जुबीन गर्ग हांच्या आवाजातले हे गीत ऐकूया. संतोष शर्मा हांचे संगीत, त्याचबरोबर इब्राहिम अश्क हांचे गीत.

0: ऐकोपेनो जुबीन गर्गांच्या आवाजातले हे गीत आशिल्ले. चित्ररंजन ही कार्यावळ अशीच सुरू असतली. या क्षणाक आम्ही घेऊया एक लहानसो विसव आणि त्याचबरोबर ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव सुवर्णा. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकारान 2024-2027 खरीप आनी रब्बी हंगामा खातीर राज्यभर प्रधानमंत्री फसल विमा येवजण यांफुडें चालू दवरपाचो निर्णय घेतला. गोंय सरकारान गोंय भूंय महसूल संहितेच्या कलम 32 खाला जमनी रुपांतर अर्जांचेर प्रक्रिया करपाची वेळ मर्यादा खूप उणी केल्या. सुधारित वेळापत्रका प्रमाण सुरवातीची तपासणी आनी अर्ज फुडें धुकलपाचे आतां 5 दिसां बदला 3 दिसां भितर पुराय करचे पडटले. सागरी प्रशासन महासंचालनालयान जहाज मालक, जहाज वेवस्थापक आनी भारतीय आनी नियुक्ती सेवा परवानो कंपन्यांक फुडलो आदेश येमेरेन हॉर्मुझच्या समुद्रधुनीतल्यान प्रवास करपी जहाजांचेर भारतीय खलाशांची नेमणूक टाळपाचे निर्देश दिल्यात. केंद्रीय कायदो आनी न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल हांणी आयज आंतरराष्ट्रीय न्याय दिसा निमतान देशभरातल्या लोकांक परबीं दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज केरळांतल्या स पुनर्विकसीत अमृत रेल्वे स्टेशनाचे उक्तावण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं करतले. तशेंच देशभरांतले हेर 75 अमृत स्टेशनांचे उक्तावण करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शहा आयज सावन अस्तंत बंगालाक 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. ह्या वेळार सिमेची सुरक्षा, शासन, कायदो आनी सुवेवस्था उदरगत ह्या संबंदातल्या कार्यावळींनी वांटो घेतले अशें सुत्रांनी सांगला. भारत आनी फिनलँड ह्या देशांनी डिजिटलीकरण आनी उदरगतीशील वाठारांत सहकार्याचो विस्तार करपाचो निर्णय घेतला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: बाजार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आयकुपेनो चित्ररंजन ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक परतून एकदां येवकार दिता. 12:32 जातात आनी कार्यावळ आतां आमी मुखार व्हरतात. मुखार व्हरता आसतना आयकुया रॉकस्टार ह्या चित्रपटांतलें हें गीत, ए आर रहमान हांचें संगीत आनी ए आर रहमान त्याचबरोबर जावेद अली आनी मोहीत चौहान हांचो आवाज.

ऑफ फॅन्टम ह्या चित्रपटातले हे गीत आशिल्ले अरिजीत सिंग हांच्या आवाजातल्यान. चित्ररंजन ह्या कार्यावळींत मुखावयल्या सुवातेर ऐकुया कल हू ना हू ह्या चित्रपटातल्यान उदित नारायण, सोनू निगम आणि शंकर महादेवन हांच्या आवाजातले हे गीत, शंकर एसान लॉय हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांचे गीत.

0: भूल भुलैया ह्या चित्रपटांतल्यान हें गीत आशिल्लें श्रेया घोशाल आनी आमची श्रीकुमारांच्या आवाजांतल्यान. आयकुपेनो, ह्या बरोबर चित्ररंजन ही कार्यावळ हांगा सोंपता. कांय काळांतच हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आमी तुमचे खातीर घेवन येता. एक वराचेर आयकत रावात 105.4 FM रेनबो.
1: रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.

0: पेस्ट अँड ब्रश तुम्ही सजेस्ट करता जनरली?
1: हय, योग्य ब्रशिंग टेक्नीक तीच आसता जी दातांच्या सगळ्या सर्फेसिसांचेर किंवा बाजूंचेर फिरता. सो हाका आमकां शिकयल्ली बास टेक्नीक. आता बास टेक्नीक म्हणजे कितें? 2 ते 3 मिनटां ब्रशिंग करप. आपल्या तोंडाचे 4 क्वाड्रंट्स म्हणजे अपर रायट, अपर लेफ्ट आणि लोअर रायट, लोअर लेफ्ट असे 4 क्वाड्रंट्सांनी जवळजवळ 30-30 सेकंद एकल्या क्वाड्रंटाक पडलो जाल्यार ओवरऑल तुमकां 2 ते 3 मिनटां ब्रशिंग मेळटलें.
0: बरोबर.
1: आतां ब्रश करता आसतना भायर, भितर आनी वयर जी चापताची सर्फेस आसा अशा सगळ्या सर्फेसिसांचेर ब्रश फिरप गरजेचें आसा. आनी गोल पद्दतीन ब्रश करप, टू एंड फ्रो घासून घासून ब्रश करप ना. आनी लास्ट स्ट्रोक त्या ब्रशिंगाचो, जो सपोज तुमी 15 फावट एक क्वाड्रंट करतात जाल्यार ताजो 15वो ओर लास्ट स्ट्रोक हॅज टू बी ऑलवेज अवे फ्रॉम द गम्स. हिरड्या पासून पयस आसपाक जाय, नाजाल्यार हिरड्यो पिनू शकतात. सो आतां समजा आमी एक ब्रश चूज करतात जाल्यार कसो चूज करपाचो? पट्टी टायप जो ब्रश आसता म्हणजे लांबचे लांब ब्रश, तो सहसा चूज करप ना. कारण समजा ताजे हेड शॉर्ट आसले ना जाल्यार कितें जाता की लास्ट दाता कडेन पर्यंत पावना. जेन्ना आमी आ करतात तेन्ना आनी ब्रश आत भितर पर्यंत घालतात त्या टायमाचेर आमचे जे हाड आसा जबड्याचे, वयल्या जबड्याचे हाड, ते ताका ऑबस्ट्रक्ट करता.
0: ओके.
1: सो आमचे फाटले दांत ब्रश जायच ना. तुमी पळयलां आसतले की मेजर टायम्स जे सगळ्यांत फाटी आनी क्राउडेड अशे खाचीन दांत आसतात त्या दातानूच कीड पयली सुरू जाता. दॅट इज बिकॉज इट इज अनअवेलेबल टू द टूथब्रश. मागीर एज इट इज प्रत्येक टूथब्रशाक आतां एंगल आसता. सो ते 45 डिग्री एंगल मेनटेन करपाचे आनी ते तुमच्या दातांच्या संपूर्ण सर्फेसिसाचेर अशें दवरपाचे की ते कॉन्टेक्टान आसा. तिसरे म्हणजे ताजे ब्रिसल्स सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट कारणा शिवाय आसचे न्ही, पूण फक्त मिडियम आसचे सो दॅट ते इनफ साफसफाई करता.
0: बरोबर. ओके.
1: आणि आम्ही विसरतात की फुडले दांत जे तांचे भितरली सर्फेस आसा थंय आमकां ब्रश ऑलमोस्ट सरळ दवरून भितरल्या सायडीन घालून साफ करचे पडटा. आता हे जाले दांत साफ करप, पूण दोन दांताच्या मदीं कितें? दोन दातांच्या मदीं रेग्युलर ब्रश पावना. सो हाज्या खातीर आमकां डेंटल फ्लॉस जो वॅक्स्ड आसता, जो माउंटेड किंवा अनमाउंटेड आसता, ह्यांचो हाजो वापर करचो पडटा जो दोन दातांच्या मदीं साफ करता. आनी समजा दोन दातांच्या मदीं स्पेसींग आसा म्हणजे जागो आसा चड व्हडलो जाल्यार जागो जितलो आसा ताज्या प्रमाणे नॅरो स्पेस किंवा वायड स्पेस अशें इंटरडेंटल ब्रश वापरपाक जाय.
0: रायट रायट रायट.
1: आणि हाज्या बरोबरच जीप साफ दवरपाची विसरप ना. कारण आमच्या प्रत्येक ब्रशाक फाटली सायड आसता जी विच इज अ टंग क्लिनर. सो ती समज तुम्ही माउथ वॉश किंवा भितडीन हातून बुडोवन जीप भायर संपूर्ण काढून त्या फाटल्या सायडीन, ब्रशाच्या फाटल्या सायडीन घासली जाल्यार जीप साफ दवरपाकूय मदत जाता.
0: बरोबर.
1: आणि टूथपेस्टी बद्दल सांगपाचे जाल्यार आम्ही एक रेग्युलर टूथपेस्ट यूज करतात, पुणून थोड्या लोकांक कॅव्हिटी प्रिव्हेंशन आणि प्रोटेक्शन चड जाय असतं. सो तांच्या खातीर स्पेसिफिकली कॅव्हिटी प्रिव्हेंशनवाली टूथपेस्ट ऑर गम केअर चड जाय असता, स्पेशली डायबिटीज पेशंटांक. तांच्या हिरड्यो एज इट इज मात्यो सुजिल्ल्यो असता नॉर्मल मनशापेक्षा. सो तांकां गम केअर टूथपेस्ट ऑर सेन्सिटीव्ह, थोड्यांचे चड सेन्सिटीव्ह ओवर सेन्सिटीव्ह दांत असतात तांकां डिसेन्सिटायझिंग ऑर सेन्सिटिव्हिटी प्रिव्हेंट करपाच्यो टूथपेस्ट. थोड्यांक फ्लोराईड टूथपेस्ट कित्याक चड कॅव्हिटी जाऊ जायना म्हणून, स्पेशली ऑर्थोडॉन्टिक्स जेव्हा आम्ही सुरयो घालतात दातांक ऑर ब्रॅकेट्स बसयतात त्यांना साफ करप डिफिकल्ट जाता पेशंटा खातीर. ताज्या खातीर पूण स्पेशल ऑर्थोडॉन्टिक ब्रश येता. हय. पूण तरी पसून एक्स्ट्रा केअर घेवपाक आमी फ्लोरायडाचे टूथपेस्ट, फ्लोरायड आशिल्ली, चड फ्लोरायड आशिल्ली टूथपेस्ट वापरू शकता.
0: सो एक्सेसिव्ह फ्लोरायड आशिल्ली टूथपेस्ट इज ऑलवेज रेकमेंडेड.
1: नॉट ओवर एक्सेसिव्ह बट विद इन लिमिट्स एक्सेसिव्ह, मीन्स थोडीशी एक्स्ट्रा. मग व्हाइटनिंग टूथपेस्ट येतात, तांकां स्टेन रिमूव्हल टूथपेस्टूय म्हणतात.
0: ओके.
1: आणि इनेमल स्ट्रेंथनिंग म्हणजे जी दांताची सगळ्यांत वयलें आवरण आसता जे सगळ्यांत टणक आसता केन्ना केन्ना ते फ्राक जाता.
0: बरोबर.
1: बिकॉज ऑफ वेरियस रिझन्स, पूण ते सपोज तुमकां स्ट्रेंथन करपाक जाय जाल्यार तुमी इनेमल स्ट्रेंथनिंग टूथपेस्ट यूज करपाक शकता. आणि आतां इन ट्रेंड आसात त्यो आयुर्वेदीक टूथपेस्ट विच आर कॅमिकल फ्री, त्यो बी वापरू शकतात.
0: रायट. दोतर, टूथपेस्ट आणि ब्रशा बद्दल आम्ही तुम्ही उलयली, लहान भुरग्यांकडे येऊया. आता लहान भुरग्यांचे दात म्हणजे ऑफकोर्स तांच्यांनी तर काळजी घेऊपाकूच जाय, बट तांच्यापेक्षा चढ पेरंट्सांनी तातून लक्ष घालूक जाय. सो तांची काळजी केन्नाच्यान घेवची लहान भुरग्याची, आणि पेरंट्सांनी खंयच्या खंयच्या गजाली कडेन एक्चुली लक्ष दिवपाक जाय. आतां हांचे दांत आमच्या भशेन आमच्या इतलेच स्ट्रोंग आसता काय तांचे मातशे वीक.

0: उरता आपल्या दांतांच्या संदर्भान, एज वेल एज ताका भंय हो फॅक्टर इन्वॉल्व जायना. कित्याक आमी एक
1: रायट
0: भंय इज अ मेजर कॉज की धाकटीच न्ही व्हडले पसून पेशंट्स दोतोरां कडेन येना.
1: बरोबर. हय.
0: आणि बाकीचे म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट गरज पडली जाल्यार करतात. तशेंच फ्लोरायड वार्निश आमी दितात सो दॅट कॅव्हिटी जावची न्ही. आणि स्पेस मेंटेनर्स म्हणजे समजा येदा कदाचित कित्याक कारणा खातीर आमकां चड किडलो एक खंयचोय दांत आनी तो काडचोच पडलो, कित्याक केन्ना केन्ना जबड्याचे इन्फेक्शन जाल्यार आमी तो काड म्हणून सांगतात. पूण तसो जर काडचो पडलो जाल्यार मागीर तो जागो अनऑक्युपायड दवरप ना, कारण मागीर पोंदाचे दांत आसा ते वांकडे तिकडे येवन फुडें मागीर सरी घालची पडपाक शकता. सो ते प्रिव्हेंट करपाक आमी स्पेस मेंटेनर्स म्हणून दितात. सो पिडोडोंटिस्ट आसा तो हे सगळ्या गोश्टीची काळजी घेता. सो तुमी भंय दिसना आसतना बिना दिक्कत तुमी डेंटिस्टा कडेन वचून ही सेवा घेऊ शकतात भुरग्या खातीर.
1: रायट. खूप खूप महत्वाची अशी माहिती तुम्ही दिली दोतोर. या खिणाक आता आम्ही एक लहानसो विसव घेऊया. आमच्या आयकुप्यांक आम्ही हे एक पद हे कातार आम्ही ऐकुपाक देऊया रिटा रोज हांच्या आवाजातल्यान. आयकुप्यानो हे कातार तुम्ही ऐकात आणि काही खिणातच परत एकदा हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आयकूं बेनो तुमकां सगळ्यांक परत एकदां येवकार हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळींत. आमच्यो फोन लायन्स तुमचे खातीर आमी ओपन दवरिल्ल्यो आसा. तुमकां जर तुमचे प्रस्न विचारपाक जाय दोतोरां कडल्यान, तुमकां जर तुमच्यो जाप जाय, 0832 हो कोड वापरून 2421285 नाजाल्यार 2224457. परत एकदां नंबर रिपीट करता, 2421285 नाजाल्यार 2224457. आनी आतां सुरू करता हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. दोतोर तुमकां परतून एकदां येवकार. आतां आमी ब्रेकाच्या पयलीं आमी उलयलीं की ल्हान भुरग्यांच्या दातांची काळजी कशी घेवप. आतां ल्हान भुरगीं म्हणटकूच चॉकलेट, स्वीट डिशीस, जे सगळे कितें स्वीट्स जे आसा, दॅट कम्स इन टू प्ले. सो आनी पेरंट्स सांगताय बी की हें करनाका, किडटले, दांत किडटले. सो स्वीट डिशीस किंवां चॉकलेट, इवन कोल्ड ड्रिंक्स जे आसा न्ही, ते ताचे कितले परिणाम जाता आमच्या दातांचेर आनी कितपत ते सेफ किंवा अनसेफ.
2: बरोबर आसा हो प्रश्न, खूब वेलिड आसा. कित्याक स्वीट डीश, चॉकलेट आनी सॉफ्ट ड्रिंक इतले कॉमन जाल्ले आसा की जाणटीच न्ही, भुरगीं बी ती आरामान पिता आनी रेलिश करतात. पूण ह्या सगळ्या गोष्टीन खूब प्रमाणान साखर आसता हे आमकां सगळ्यांकूच खबर आसा. आतां पूण खंय बर्थडे पार्टीक गेले, हाका गेले ना म्हणू शकना, आनी भुरग्यांक ते खूब आवडटा, सो थंय तरी ती खातलीच हे शुअर. आतां आमच्या तोंडांत एक स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स हो एक बॅक्टेरिया आसता, आनी ह्या बॅक्टेरियाचे ह्या साखरे बरोबर म्हणजे जे कार्ब्स किंवा डायट जे आमी घेतात, चॉकलेट, स्वीट डीश आनी सॉफ्ट ड्रिंक जातून भरपूर प्रमाणान साखर आसा, हाज्या बरोबर एक रासायनीक कॅमिकल प्रक्रिया जाता आनी ताजो एंड प्रॉडक्ट शेवट तातून एसिड निर्माण जाता. आतां हे एसिड आमच्या ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडान एक लो पीएच निर्माण करता आणि ही अशी स्थिती निर्माण जाता जी आमच्या दाताच्या वयली सगळ्यान टनक एनॅमल ही लेयर आसा, ह्या लेयराक डिमिनरलाइज करता म्हणजे तातूंतले मिनरल काढटा.
1: ओके
2: ओके. आणि म्हणजे इन अदर वर्ड्स विरघळा येता. आतां अशें जातकच मायक्रोस्कोपिकली पळयलें किंवा सूक्ष्मरित्या पळयलें जाल्यार आमकां कळटा की त्या एनॅमलाच्या सर्फेसाचेर बारीक बारीक खड्डे निर्माण जातात. हां, आणि तो दांत चड ससेप्टेबल आसता कॅव्हिटी जावपाक मागीर. सो ह्या सगळ्या जे गोष्टी आमी खातात ताजो परिणाम ज्या पद्धतीन आमच्या दातांचेर जाता.

0: ना, थोड्यांचे जाता थोड्यांचे जायना. कित्याक? कारण हे जे डिमिनरलायझेशन जाता ते थोडेशे आसता. आणि समजा ते तुम्ही बरे ब्रशिंग करून फ्लोराईड टूथपेस्ट वापरून रिप्लेनिश केले किंवा आमच्या लाळी भितर जे कॅल्शियम असा ते ताका मदती घेता हे डिमिनरलायझेशन करेक्ट करपाक.
1: बरोबर.
0: सो बॉडी आपलीच स्वतःच्या स्वतःच ते करेक्ट करपाक ट्राय करता.
1: राईट.
0: ओके. सो हे सगळे जाऊन ते डिमिनरलायझेशन इज टेकन केअर बाय द बॉडी.
1: बरोबर.
0: असे झाले जाल्यार तुमका कॅव्हिटी जावची ना. पण जेव्हा हे शुगरी गोष्टी वाढतात प्रमाणा भायर वाढतात आणि ॲसिड चढ निर्माण जाता, पेशंटची लाळ कमी असा, पेशंट उदक कमी पिता,
1: ओके,
0: लाळ व्हावती ना, ह्या सगळ्या सिच्युएशनात ते ॲसिड तुमच्या दातांचे खूप काळ उरता.
1: राईट. राईट.
0: हे असे जे सिच्युएशन आयले जाल्यार सुरुवातीक ते लक्षण असे दाखयता की एक व्हाईट स्पॉट जाता. एका दाताच्या एकाच जाग्यावर जाऊ शकता किंवा वेगवेगळ्या जाग्यांचेर जाऊ शकता.
1: okay.
0: पण असो एक व्हाईट स्पॉट जाता, पुणून दाताची सर्फेस इंटॅक्ट असता. या अशा टायमाचेर आम्ही हे रिव्हर्सिबल असू शकता. हे आम्ही परत दात घट करपाक शकतात, म्हणजे डिमिनरलायझेशन अरेस्ट करपाक शकतात.
1: हाच्या
0: खातीर वेगवेगळे फ्लोराईड टूथपेस्ट असतात.
1: राईट.
0: किंवा फ्लोराईड वार्निश वापरूनही आम्ही हे करू शकतात. आता हे समज तरी पसून आटोक्यात आले ना आणि फुल्ली स्टेज गेली झाल्यावर किती जाता, आता देर इज ब्रेकडाऊन, म्हणजे ती मोठा एनिमलची मॅट्रिक्स मोठा.
1: ओके.
0: आणि जर ती सर्फेस मोडली झाल्या आता आमकां दिसता ते ब्राऊन डिस्कलरेशन, चॉकलेटी रंगाचे डिस्कलरेशन आमकां दिसता. आणि हे डिस्कलरेशनाचेर जर हाज्या फुडेंय बी चड जेवण उरले किंवा साफ झाले ना आणि कॉन्स्टंटली तो ॲसिड अटॅक जायत रावलो जाल्यार मागीर फुडें ताजो इल्लो इल्लो करून खड्डो व्हडलो जाता. सो प्रॉपर कॅव्हिटी जाता. आता सुरवातीची जी कॅव्हिटी असता ती दाताच्या वयल्या लेयरीन असता, ताका इनॅमल म्हणतात. पण ताज्या फुडली लेयर जी असा डेंटीन, जेव्हा ही सेकंड लेयर इन्वॉल्व जाता त्या खड्डो व्हड जाल्ल्या कारणान, तातूंत भितर थोडे नर्व एंडिंग्स असतात. आणि आता ताका सिम्पटम मेळटा की ताका सेन्सिटिव्हिटी जाता, शिणशिणपाक लागता. पेशंट सांगता ना दोतोर फक्त गोड खाल्यार शिणशिणटा, आमट खाल्यार शिणशिणटा, गरम घेतल्यार सण्ण जाता, मागीर आपूणच थांबता, किंवा थंड घेतल्यार सण्ण जाता मागीर आपूणच थांबता. ताका कांय ट्रिटमेंट घेवचो पडना, दोतोर आपूण मातसो ब्रश केले की बरे दिसता, अशे दोतोर सिमटम्स पेशंट सिमटम्स सांगता. आता दीस इज अ वॉर्निंग सायन. ह्या टायमाचेर समजा तुम्ही दोतोराकडे गेले जाल्यार दोतोर फक्त दात व्यवस्थित दोन्ही लेयरांनी साफ करून दात भरू शकता आणि एकाच सिटिंगान तुमचे काम जाऊ शकता. पण समजा तुम्ही हा इग्नोर केले किंवा थोडे पेशंट करता तेवटेन दुखता न्ही, बरे ह्या सायडीन खाऊया, येवटेन दुखना. सो असे जर करून तुम्ही हे फुडें व्हरत जाल्यार तरी पसून त्या हातून जेवण उरताच, तरी पसून त्या हातून ॲसिड जाताच. सो एंडाक ताजो तिसरी लेयर जी जिवंत नस असता दाताची, थंय पर्यंत ती कॅव्हिटी पावता. आणि अशा सिच्युएशनात आता त्या पेशंटाक दुखपाक लागता. आणि हे दुखप पहिली ब्रश केल्यावर थांबताले तसे थांबना, किंवा मातशे त्या सायडीन खायनासतना रावले जाल्यार थांबताले ते जायना. आता ताका दुखत रावता, कंटिन्युअस दुखता आणि रातभर दुखता. मागीर समज तरी पसून इग्नोर केले जाल्यार आणि मागीर सूज येऊ शकता, म्हणजेच ॲप्सेस आणि इन्फेक्शन जाता. केन्ना केन्ना दातातल्यान रक्त येता आणि पस डिस्चार्ज, म्हणजे पू पसून येवपाक शकता.
1: ओके.
0: ओके. आणि हे तरी पसून इग्नोर केले आणि दोतोराकडल्यान गेलो ना समज जाल्यार झबड्याचे इन्फेक्शन जाऊ शकता. सो जाता तितले बेगीन आम्ही दोतोराकडे वचप, म्हणजे तुमचा टाइम, पैसो आणि पेन दुख हे सगळे कमी करपी असता.
1: सो इग्नोरन्स खूप डीप पर्यंत वचू शकता.
0: बरोबर.
1: बरोबर. आता मुखार वाद असताना गम्सातल्यान रगत येतात, तुम्ही ओदळ मेन्शन केले की तुम्ही जे ट्रीटमेंट देता त्यांनाय बी रगत येता, बट युजली जेव्हा आमच्या गम्सातल्यान रगत येता ते कितले सिरियस किंवा त्यांना त्या टायमार किती करचे?
0: हय, वेगवेगळ्या कारणा खातीर गम्सातल्यान रगत येऊक शकता. सगळ्यात पहिली म्हणजे आमचं दात आणि हिरडी हाज्या मधी आम्ही खाल्ले अन्नकण आणि उरिल्ले अन्नकण विथ आमची लाळ ताजेर एक असो लेयर तयार करतात जो एक बुरशीजन्य असो पदार्थ असता लेयर, ताका आम्ही टाटर म्हणतात किंवा प्लाक म्हणतात. तो त्या गमलायनीचेर बशिल्लो असता. समजा तुम्ही ह्याच स्टेजीचेर ताका व्यवस्थित ब्रश करून काढलो जाल्यार गम्स वील कम बॅक टू नॉर्मल, कांयच त्रास जावचो ना. हिरडी वील सामकी तुमची सूज ना, ब्लिडींग ना, अशा सिच्युएशनान उरतली. हाका जिंजिवायटीस म्हणतात. पूण समजा ही हिरड्यांची सूज तुम्ही ते व्यवस्थित साफ न

0: केल्ल्या कारणान वाडत रावली किंवा क्रॉनीक जाली, एकाचेर एक लेयर्स बसत रावले जाल्यार ताका आतां आमी म्हणटात कॅल्क्युलस, कारण लाळयेंतलें कॅल्शियम आसा पळय तें ताका कॅल्सिफाय करता.
1: बरोबर.
0: जी प्लाक आसता ताका कॅल्सिफाय करता. नाव इट इज कॅल्क्युलस. सो ही गोश्ट तुमकां ब्रशान काडपाक येना.
1: ओके.
0: हाज्या खातीर आतां तुमकां प्रोफेशनली स्केलिंगूच करचें पडटा, म्हणजे आयदर मशिनान किंवा हँड स्केलिंग. आतां मशिनानूच करतात, अल्ट्रासॉनीक स्केलर्स म्हणटात तांकां, तातूंतल्यानूच करतात. सो ते करचें पडटा. आतां समजा तुमी हे केले ना जाल्यार कितें जाता, की ती हिरडेची सूस तशीच वाडत उरता आणि आता ती सेकंड लेयर म्हणजे दांत आणि हिरडेच्या मदीं आशिल्ल्या जाग्याचेर अजून पर्यंत आशिल्ली ती आता एक पॉकेट निर्माण करता. पॉकेट कित्या भितर, दांत ज्या सॉकेटान आसा तो दांत त्या सॉकेटाक अटॅच्ड आसता एक पॅरोडॉन्टल लिगामेंट म्हणून ह्या आवरणान. सो तातूंत भितर इन्फेक्शन वतकच तें आनीक पॉकेटशें जाता, म्हणजे पर्स जाल्ले भशेन. सो कितेंय खालें किंवा पिलें की तें तातूंत भितर डायरेक्ट भितर वचून बसता. आनी आतां वयर आशिल्ले तुमी साफ करूं शकले ना, आतां भितर आशिल्ले तुमी कशें साफ करतले? सो हाज्या खातीर तुमकां दोतोरूच जाय पडटा. आनी समजा तरी पसून तुमी इग्नोर केलें जाल्यार ते फुडल्या स्टेजीचेर वचून पॅरोडॉन्शियम म्हणजे हाड पर्यंत गम, पॅरोडॉन्टल लिगामेंट आणि हाड हाज्या पर्यंत इन्फेक्शन वचू शकता. आतां ब्लिडींग ह्या सगळ्या सिच्युएशनान जाता, म्हणजे जेवण उरलें आणि थोडीशी सुजायली जाल्यारूय ब्लिडींग जाता, किंवा खूप जेवण उरलें एकाचेर एक लेयर्स उरल्यो कॅल्क्युलस जालें तरीय ब्लिडींग जावंक शकता. आनी तिसरी स्टेज जी सामकी हाड पर्यंत गेलें तेन्नाय ब्लिडींग, म्हणून वेगवेगळ्याची तीव्रता वेगवेगळी आसतली ब्लिडींगाची. तशेंच एग्रेसीव ब्लिडींग ह्याय फोर्सान ब्रश केलें ताज्या खातीर जावपाक शकता. विटामीन सी स्कर्वी म्हणटा ताका, विटामीन सी डेफिशियंसी तातूंतय जावपाक शकता, के डेफिशियंसीन जावपाक शकता, हॉर्मोनल चेंजीसान जावपाक शकता. जशें प्रेग्नन्सीन फिफ्थ मंथ ऑनवर्ड्स तुमकां गम्स सुजतात आनी ब्लिडींग जावंक शकता.
1: रायट रायट.
0: आनी जे पेशंट्स ऑन ब्लड थिनर्स ऑर एंटीकॉयग्युलंट्स आसतात त्या सिच्युएशनान जावंक शकता. केन्ना केन्ना पेशंट घालता ते डेंचर्स इल फिटींग आसतात, म्हणजे सारके फिट जायना, तोपतात. रिटेनर्स किंवा ऑर्थोडॉन्टीक अप्लायन्सीस आसात ते तोपतात. पेशंटाक क्रॉनीक स्ट्रेस आसा म्हणून परत परत अल्सर्स जातात, तेन्नाय ब्लिडींग जाता. आणि अनकंट्रोल डायबिटीज तर ताज्या खातीर जाताच जाता. त्या सिच्युएशनान फर्स्ट थिंग डायबिटीज केन्ना केन्ना डेंटल चेअरारूच डायग्नोज जाता, की तुका डायबिटीज आसा अशी दिसता, वच आनी ब्लड शुगर चॅक कर, कारण इतले तुज्या हिरडेंतल्यान रगत येता. सो हिमोफिलिया, ल्युकेमिया, एच आय व्ही हातूंतय गम ब्लीड जावंक शकता. आणि टोबॅको यूज जे स्मोकर्स असतात किंवा पान गुटखा च्युअर्स असतात त्यांच्याय बी हिरड्यातल्यान रक्त येऊ शकता.
1: Okay.
0: सो रक्त येऊपाची खूप कारणं असतात, खंची अप्लाय जातात ती पळून दोतोर ट्रीटमेंट करतात.
1: बरोबर. दोतोर, आता आणि एक असो कॉमन इश्यू म्हणता, दातांचे येल्लो कलर येतात खुपशा लोकांचे आता, किंवा डाग बी पडतात. सो हे प्रिव्हेंट कसे करप, आणि हा किती होममेड ट्रीटमेंट असा? आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचेरूय बी आता दातांचे वेगळेवेगळे केअर टिप्स येतात, ते कितले सेफ, हे सगळे ह्याची सेफ्टी कशी?
0: स्टेन्सा बद्दल सांगपाचे जाल्यार वेगवेगळ्या प्रकारचे परत स्टेन्स असतात. टी, कॉफी, रेड वाईन स्टेन्स असतात. मागीर टोबॅको यूज केल्ल्या तांचे कडेन तांचेर स्टेन्स असतात ते टार आणि निकोटिनाचे. सो ते स्टबन येल्लो ब्राऊन स्टेन्स असतात. पुअर म्हणजे जे लोक आपले हायजीन मेंटेन करना, ओरल हायजीन, त्यांचे स्टेन्ड होच प्लाक किंवा टाटर स्टेन जाता आणि मागीर हडवो दिसपाक लागता. एक्सेस फ्लोरायड जेन्ना असता त्याका फ्लोरोसीस म्हणतात. चडूय बी फ्लोरायड बरे न्ही. सो जे एक्सेस फ्लोरायड असता थंय व्हाईट स्पॉट्स किंवा ब्राऊन स्ट्रिक्सूय निर्माण जावपाक शकता.
1: राईट राईट राईट.
0: थोडे मेडिकेशन दात स्टेन करता. नॅचरली एजींग हो प्रोसेस असा, जो वयलो व्हाईट लेयर काढता एनिमल आणि भितरलो येल्लो लेयर डेंटीन असा तो दाखयता, तेन्नाय दात थोडेशे हडवे दिसपाक शकता. बट दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. आणि इन केस ट्रॉमा म्हणजे एकदम आपटलो किंवा कितें झालें आणि किंवा किडून किडून भितर पर्यंत किडून दात, तो एक ग्रे डल अपियरिंग दात जाता, ताका डेड टूथ म्हणतात. आणि तोय बी स्टेन झाल्लो असता, म्हणजे भितरल्यान स्ट्रेन झालो असता, इंट्रिन्सिक स्ट्रेन म्हणटा ताका. आता ह्या सगळ्या हाका बेसिकली आमी क्लिनिंग, स्टेन रिमॉल, पॉलिशिंग करतात. हे सगळे करतकच आमी तांकां एक स्टेन रिमॉल टूथपेस्ट दितात. पण सगळ्यान इझी टीप सांगू, कितें करपाक शकता, अशें जेन्ना तुमी पिगमेंटेड फूड किंवा ड्रिंक्स घेतात तेन्ना एक उदकाची सीप घेयात आणि तोंडान भितर ती फिरयात, आयदर ती परत गिळत किंवा थुकून उडयात. पण हातून कितें जाता, जी तुम्ही बेवरेज घेतिल्ली असा ताजो इफेक्ट दातांचेर कमीत कमी जाता. सो इट्स सामकी

0: सिंपल गोष्ट आसा. आणि दुसरे सांगपाचे म्हणजे सोशल मीडियाबद्दल तुवें विचारले ते सोशल मीडिया सपोज दोन फाट ब्रश कर म्हणून सांगता किंवा दात गळगळे घे म्हणून सांगता थंय पर्यंत बरें आसा पूण ही खंयचीच ट्रीटमेंट मोडेलिटी आसा पळय ती पर्सनलायज नासता हे आमकां सगळ्यांक खबर आसा. प्लस थंय खंयचीच तपासणी केली वचना पेशंटाची आणि एक्सरे बी अशें खंयच्या किंवा ब्लड रिपोर्ट बी असं खंयच्या इन्वेस्टिगेशनूय केले आसना. सो ताका एक लिमीट आसा तो जो तुमचो ट्रिटमेंट प्लॅन सोशल मिडिया दिता ताका. आणि आतां हांवें तुमकां सांगिल्ल्या भशेन एक किडप किंवा एक ब्लिडींग हाकाच कितलेशेच आनी ऑप्शन्स आसतात कित्या खातीर जाता ते. सो ते एक्झॅक्टली तुमच्या बाबतीन कित्या खातीर जाता हें पयलीं फायंड आउट करचें पडटा. दुसरें म्हणजे अशा सिच्युएशनान समजा तुम्ही ऐकतलेच अशा मनशांचे जाल्यार एटलिस्ट तो क्रिएटर लायसन्स डेंटल प्रोफेशनल असा इतले तरी पळयात. कारण आजकाल व्हायरल ट्रेंड्स असतात पण डी आय वाय डू इट युअर सेल्फ ते म्हणजे टीथ फायलिंग विथ नेल फाइल्स किंवा इन्स्टंट व्हाइटनिंग किंवा ऍट होम ब्रेसीस विथ रबर बँड्स म्हणजे हाका एक खंय तरी लिमीट असू जाय अशें म्हाका दिसता की तेन्ना फायनली जो मनीस वापरताच तोच मनशाक मॅक्झिमम ताजे सगळे वायट आसा ते परिणाम भोगचे पडटात. विचार करून तुम्ही एडवायस घेयात.
1: रायट. आणि त्याच बरोबर मागीर तोंडाक वास येता, स्मेल येता, दुर्गंधी येता ती कशी ताचेर
0: तोंड जर निवळ ना म्हणजे प्लाक टार्टर असा जाल्यार दुर्गंधी येतलीच. कारण सुजिल्ल्या हिरडेतल्यान इल्ले इल्ले रगत मायक्रोस्कोपिकली ठिपकत उरता आणि ते कुसता आणि ताजो वास येता. मागीर जिबेचे आरोग्य, जीब जर साफ ना जाल्यारूय दुर्गंधी येतली. पोट जर साफ ना जाल्यारूय दुर्गंधी येता इन केसीस ऑफ कॉन्स्टिपेशन. ड्राय माउथ ओदो सांगिल्ले तशें सुके तोंड आसलें जाल्यार येऊ शकता. गार्लीक म्हणजे लसूण कांदो या स्ट्रॉंग फुड्सानूय वास येवपाक शकता. हिरड्यांचे रोग असल्यावर वास येऊक शकता कित्याक रक्ताचा वास असता तो. आणि गर्ड किंवा ॲसिड रिफ्लेक्स ज्याका ऑफन वॉमिटिंग जाता ताकाय बी ताज्याय बी तोंडाक वास येऊ शकता. आणि सायनस इन्फेक्शन्स असा जाल्यार कारण तो मागीर माउथ ब्रीदर जाता. नाकान श्वास घेऊक येना, तोंडान श्वास घेता, तोंड ड्राय जाता, तोंड ड्राय झाले वास येता. सो असे इट्स अ सायकल पण या सगळ्या गोष्टींनी जाऊ शकता.
1: बरोबर दोतोर, आता आम्ही मातशे टेक्नॉलॉजीचे उलोया. म्हणजे आजकाल आता आम्ही जेव्हा डेंटिस्टच्या क्लिनिकात वतात त्यांना ऑलरेडी म्हणजे काही वर्षा पहिली सुद्धा आमकां दिसताली सगळी मशिनरी. सो आयच्या टायमार म्हणजे आता 2026 जे आता आयला आयच्या टायमार दोतोर कितले डेंटिस्ट कितले ॲडवान्स झाल्यात, किती तुम्ही टेक किती वापरता तुमच्या फुल करियरान, रोबोटिक्स अजून आता ह्या टायमार अजूनय रेअर असतात काय झाले कॉमन झाल्यात रोबोटिक्स तुमच्या हातून कसे किती?
0: पहिली आम्ही एक्सरे काढताली, आता आम्ही सीबीसीटी स्कॅन्स घेतात.
1: ओके.
0: म्हणजे कोन बीम कॉम्प्युटेड टोमोग्राफी. दिस इज अ 3D थिंग दॅट इज 360 डिग्रीज व्ह्यू मेळटा आमकां पेशंटाच्या दातांचो.
1: ओके.
0: नर्व पाथवेज ऑर बोन स्ट्रक्चर. आता हातून आमकां मदत कित्याक जाता, आमचे जे रूट कनाल्स किंवा इम्प्लांट प्लेसमेंट्स असतात ते हायली प्रेडिक्टेबल जातात.
1: राईट राईट.
0: ओके. दुसरे म्हणजे इंट्राओरल स्कॅनर्स यूज करतात आम्ही. आता म्हणजे पहिली आम्ही जे इम्प्रेशन काढताली, मोल्ड्स तयार करताली, ते गॅग रिफ्लेक्स खूप असतालो पेशंटाक ओकारो आयिल्ल्या भशेन दिसतालो, ताळ्या भितर वताले, अनकम्फर्टेबल फिलींग आशिल्लें. पण आतां वी जस्ट हॅव अ वेन टू डू दीस 3D डिजिटल इम्प्रेशन्स. सो प्लस नाव देर इज 3D प्रिंटींग वीच इज इन हाऊस. थोड्या क्लिनिकांनी तशें आसता जे प्रोड्यूस करतात सर्जिकल गायड्स फॉर डेंटल इम्प्लांट प्लेसमेंट्स, क्राउन्स, डेंचर्स अँड इवन क्लिअर अलायनर्स. प्लस आता चेअर साईड मिलिंग जाता, म्हणजे एकाच सिटिंगान तू सकाळ फुडें गेलो तुका सांजचे म्हणल्यार क्राउन मेळटा. ताका कॅड कॅम म्हणटात, कम्प्युटर एडेड डिझायन अँड मॅन्युफॅक्चरिंग. हांगा तुम्ही डिझायन आणि मिल करू शकता सिरेमिक क्राउन, ब्रिजीस, वेनियर्स. ओके. इन अ मॅटर ऑफ अवर्स. सो आमकां हरशी पयली टेम्पररीज दिवचे पडटाले, मागीर 5 दिसांनी पेशंट येतालो आनी आमी ताका परमनंट दिताले किंवा ट्रायल्स आसताल्यो. हे सगळें आतां कांय ना. करनासतनाय तुम्ही विदाउट ऑल दीस ऑल्सो यू कॅन डू अ गुड जॉब. आणि मल्टिपल अपॉइंटमेंट्स अवॉइड करपाक शकता पेशंट, स्पेशली जे सीफेरर्स बी असतात तांकां फाल्यां वता जाल्यार आज येतात ते. सो अशा सिच्युएशनांनी आमकां हे सगळ्या टेक्नॉलॉजीची खूप मदत जाता.
1: बरोबर.
0: तशीच लेझर डेंटिस्ट्री असा, दॅट इज वेरी यू यूज दीस टार्गेटेड लायट एनर्जी ट्रीट विथ मिनिमम ब्लिडींग. सो रगत हे आसना, देर आर नो स्टिचीस, पोत घालचे पडना आनी फास्टर रिकवरी. सो पेशंटाकूय जे खूप भितात बी त्या पेशंटाकूय मातशे कॉन्फिडन्स येता, ओके म्हणजे विदाऊट ब्लड जातले सर्जरी. प्लस हिलिंग पिरियड कमी जाता, बेगीन फास्टर हिलिंग जाता. आणि टेलिडेंटिस्ट्री जे आम्ही भरपूर प्रमाणात कोविड टायमान यूज केलो, सो त्या टायमान किती जातले

0: we used to do video consultations, though we could not have machines or give them actual care.
1: Right.
0: But medicines देऊन किंवा थोडे टिप्स देऊन त्यांचे दुखणे मातशे जाता तितले कमी करताली. क्लाउड बेस्ड रिकॉर्ड शेअरिंग पासून जाता आता. सो फॉर बेसिक कन्सल्टेशन्स आणि फॉलोअप्स आम्ही टेलिडेंटिस्ट्री यूज करू शकता, जरी आमचे काम चढ प्रॅक्टिकलूच असा. सो पेशंटाक क्लिनिकात येऊचेच पडटा आणि तुम्ही रोबोटिक्स

0: आणि तुवें रोबोटिक्सा बद्दल विचारिल्लें तें. आतां देर इज दीस रोबोट असिस्टेड डेंटल हेल्थ केअर. दीस इज स्टील इन रिसर्च स्टेजीस इन सम प्लेसीस इट इज बींग यूज्ड. पूण हातूंत कितें जाता की हो जो रोबोटाचो आर्म आसा तो मेप आनी गायड करता सर्जरीज ओर सर्जनाचो हँडपीस जो भोंवता तो आणि ताका एक्झॅक्ट एंगल्स डेप्थ हे सगळे तो सांगता. आणि हे सगळे आम्ही खंय यूज करतात, डेंटल इम्प्लांट्सान यूज करतात, टूथ प्रेपरेशनान यूज करतात, ऑर्थोडॉन्टिक वायर आर्च वायर बेंडिंगान यूज करतात आणि प्रोस्थोडॉन्टिक टूथ अरेंजमेंटान यूज करतात. हाचे सगळे बेनिफिट्स असतात की सेफ्टी, बरी सेफ्टी, कित्याक सगळे एव्हरीथिंग इज प्रिसाईज, वर्क फ्लो स्ट्रीमलाईन जाता
1: बरोबर
0: आणि हॅप्टिक फीडबॅक मिळता. बट या दरात रोबोटिक्स इज डिझाईन्ड ओनली टू कॉम्प्लिमेंट अँड नॉट टू रिप्लेस अ डेंटिस्ट.
1: ऑफकोर्स, बरोबर. दोतर, आता गेली 31 वर्सां तुम्ही प्रॅक्टीस करत असात, असो किती प्रसंग तुमच्या फुल ह्या करिअरान आयला जो तुमकां सदांच याद उरतलो?
0: म्हजो सगळ्यांत आवडटो प्रसंग म्हणजे जो म्हाका अजून याद आसा आणि ताज्या खातीर हांव ह्या ल्हान भुरग्यांचो ट्रिटमेंट करपाक खूप बरे भशेन करपाक शकलें. तो म्हणजे जेन्ना हांव इंटर्नशीप करतालें गोवा डेंटल कॉलेज हॉस्पिटल हांगा, त्या टायमाचेर एक ल्हान भुरगो आयलो आणि म्हजी पहिलीच पिडो पोस्टींग आशिल्ली आणि आय वॉज ऑल एन्थुझियास्टीक. सो तो आयलो आणि तो म्हणपाक लागलो एक हालताचो दांत काडपाक जाय बापायन सांगलें. सो हांवें म्हणलें ओके आणि हांवें सगळें म्हजें आर्मामेंटेरियम मांडलें आणि आय वॉज व्हेरी एन्थुझियास्टीक. आय डिंट रियलायज की तो एक ल्हान भुरगो आणि ताका हें सगळें येदें व्हडलें म्हणलें इट्स अ बीग प्रोसिजर फॉर हीम अकॉर्डींग टू हीम. सो आमी ताका खूब पटयलें त्या भुरग्याक. ताणें सांगलें की ना, आपल्याक तोंड उगडपाचें ना. सो अर्दवर हांव आणि म्हजी आनीक थोडीं बरोबर म्हजी फ्रेंडां आशिल्लीं तीं आणि थोडे सिनियर्स आमी ताका पटयतालीं की तोंड उगड, ताज्या शिवाय आमी तुजो दांत काडूंक शकनात. सो बरो वेळ हें सगळें जातकच मागीर ताका खूब सांगलें, पळय तुका आमी एक जॅल लायतलीं, तें जॅल लायतकच तुजो दांत न्हिदतलो किंवां तुका कुच्च अशें जातलें, फक्त एंट बायट जाल्ले भशेन जातलें, मुयेन चाबिल्ल्या भशेन, ताज्याकी चड इल्लेंय दुखचें ना. अशें जें आमकां शिकयलें थियोरेटिकली तें आमी सगळें ताजेर ओंकलें. पूण ताजो कांयच उपयोग जालो ना आनी शेवट बापूय सामको बेजार जालो आनी म्हणपाक लागलो तुमच्यांनी कांय जायना म्हणून आनी तो ताका घेवन वचपाक लागलो. तो वता आसतना भायर तो आपले बूट घालतालो, म्हणजे भुरग्याक बुटूय घालूंक येना येद्या लेवलीचो आशिल्लो तो भुरगो. सो तो बापूय ताजी लेस बांदतालो. त्या टायमाक हांवें ताका बेश्टेच वचून विचारलें की मागीर तो सायडींतलो दांत कोणें काडलो तर, तूं इतलो भिता जाल्यार तो सायडींतलो दांत कोणें काडलो तर, इतलेंच म्हणिल्लें. तो म्हणपाक लागलो हांवेंच म्हणून. हांवें म्हणलें तुवें काडलो? हय म्हणपाक लागलो. मागीर हांवें म्हणलें कसो काडलो तर? तो म्हणपाक लागलो असो म्हणून. आणि ताणें आपणेच तोंडान पोट घालें आणि आम्ही जे जेल लावून दोरिले त्याच्या तोंडात, तो असो असो करून दात हालयलो आणि काढलो आणि माझ्या हाताचेर दवरलो. सो एट द एंड ऑफ इट, म्हणजे त्या टायमाक म्हाका कळ्ळें की जर तू त्या भुरग्याच्या लेवलाचेर वचून विचार केलो ना, उलयले ना, जाल्यार पिडोडॉन्टिक पिडियाट्रिक डेंटिस्ट्री ही इजी न्ही.
1: बरोबर,
0: यू हॅव टू गो टू तांची

0: ती बी खूप सॅटिस्फाईंग आशिल्ली.
1: सो तुम्ही बिहाइंड द कर्टन हिरोज म्हणू शकता आम्ही तुमका. आणि वर्कलोड तितलोच आशिल्लो तुमचे?
0: वर्कलोड तितलोच आशिल्लो. देर वर मोर ऑफ स्ट्रेस बिकॉज आमकां ते म्हणजे टायमाचेर दोतोरांक मेळून की दोतोरूय इतले बिझी आशिल्ले की केन्ना केन्ना ते कॉलांचेर मेळनाशिल्ले. मागीर तांचो सातत्यान पाठपुराव करून हो पेशंट तांकां याद करून असो आशिल्लो पेशंट आतां ताजे अशें जालां चार्ट धाडून तांचे प्रिस्क्रिप्शन्स मागीर जे ते धाडटात ते तांकां एक्सप्लेन करप त्या पेशंटांक आणि तांकां तीन फाट घेवप चार फाट तरी पसून कितलेशेच पेशंट असा येतालो दोतोर एक महिनो जालो अजून म्हजी खाक वचना तेन्ना आणि खंयचे तरी वखद तू चेंज करून दी देन वी हॅड टू टॉक अगेन टू द डॉक्टर्स ते मागीर चेंज करून दिताले किंवा तांकां आणि किती मेजर सांगताले. सो ऑल दीस इज टू गो ऑन बट देन फायनली वी मेड इट.
1: येस खूप रिस्पेक्ट तुमका ह्या गोष्टी खातीर.
0: आमकां आयएमएन फेलिसिटेटूय केले ह्या खातीर एज कोविड वॉलंटियर्स.
1: सो ग्रेट दोतर. आयच्या टायमार सरकार खुबशे सर्विसीस प्रोवायड करता आसतले तुमचे डेंटल फिल्डान, ताच्या बद्दल कितें तरी सांगात म्हणजे अवेरनेस लोकांक आसत नसत आणि त्याचबरोबर तुम्ही वेगळ्या वेगळ्या शाळांनी किंवा कॉलेजींनी वचून अवेरनेस प्रोग्रामूय करता आसतली.
0: हय हय बरोबर. ताका पब्लीक हेल्थ डेंटिस्ट्री ऑर कम्युनिटी डेंटिस्ट्री म्हणतात. आय एम अ स्टुडंट ऑफ गोवा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल. आय एम अ प्राऊड एल्युमिनी अँड आय स्टील अजून पर्यंत हांव म्हजे सगळ्यो ज्यो केसीस आसात ज्यांना मेडिकली कॉम्प्रोमाइज आसात पेशंट ज्यांना हॉस्पिटल बॅकअप जाय अशा लोकांक हांव रेफर करता आमच्या कॉलेजीन. ऑर थरो इन्वेस्टिगेशन ऑर फर्दर स्क्रीनिंग जाय पडटा जे प्रायव्हेट प्रॅक्टिसीन शक्य जायना त्या पेशंटांक रेफर करता. ऑर ज्या पेशंटांक खूप ट्रिटमेंटाची गरज असा पण फायनान्शियली अफोर्ड जायना किंवा स्पेशल निड्सांचे पेशंट असतात जे फक्त एका प्रॉपर सेटअपानूच ट्रीट जाऊ शकतात अशा सगळ्या पेशंटांक हांव रेफर करता आमच्या कॉलेजीन आणि म्हाका खूप सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मेळटात. त्यांचे भरपूर नॉलेजेबल डॉक्टर्स त्यांचे टीम्स आणि एक बऱ्यापैकी केअर देतात. हांव हे मान्य करता की त्यांचे भरपूर ओव्हरलोड असतात पेशंटांचं आणि ते ओव्हरबर्डन असतात. पण आता मडगांव ऑस्पिसियो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आयिल्ले असा आणि थंय बी बऱ्यापैकी कॉमन लोकांची डेंटल निड्सांची विथ वेगवेगळे स्पेशलायझेशन केअर घेतली जाता.
1: प्रॉपर सर्विसेस अवेलेबल असा
0: असा असा. आणि आता डेंटल ऑफिसर्स कम्युनिटी लेवलाच्या ओरल हेल्थ पळयतली ओर ओरल केअर पळयतली जाल्यार डेंटल ऑफिसर्स असतात जे गव्हर्नमेंट प्रोग्राम्स डिझाईन करतात फॉर प्रिव्हेन्शन पॉलिसीज असतात प्रिव्हेंट करपाचे डिझीज प्रिव्हेन्शन पॉलिसीज प्लस डेंटल कॅम्प्स ऑर कॅम्पेन्स असतात मोबाईल वेन्स असतात त्यांच्या बेसिक डेंटल चेकअप्स अँड एड्स त्यांना प्रोव्हाइड करतात. कम्युनिटी स्क्रीनिंग जाता ते मॅनेज करतात पब्लिक ओरल हेल्थ इनिशिएटिव लाईक फ्लोरिडिशन ऑर ओरल कॅन्सर स्क्रीनिंग.
1: राईट राईट राईट. दोतर लास्ट एक मुझो प्रश्न तुमका असा, अपार्ट फ्रॉम बिंग अ डॉक्टर हू आर यू?
0: आय अनवाइंड माय सेल्फ विथ पोएट्री.
1: पोएट्री
0: थोडीशी कविता.
1: राईट एक आमका एक कविता असा झाली.
0: ओके एक मातशी कॉमिक कविता तुमका वाचून दाखयता.
1: लेट्स गो. श्योर.
0: विषय गंभीर असा जरी कविता कॉमिक असली कारण ही माझ्या खूप काळजाक लागली कविता असा कित्याक जेव्हा एक दोतोर भायर वचून परफॉर्म करता और प्रत्येक दिसा क्लिनिकान वता तेव्हा त्यांची घराची बाजू हे लोक सांभाळतात आणि त्याच्या खातीर त्यांचं म्हणजे जरी हांवें कविता कॉमिक बरयली असा तरी पसून त्यांच्या खातीर सॅल्यूट. आणि कवितेचे नाव असा वावराडी.
1: ओके
0: तुमका म्हणून सांगता हांव दे माय चडूच जाला वावराड्यांचे नखरे पळोवन फुगारमन भिलां. तुमकां म्हणून सांगता हांव दे मायज चडूच जालां वावराड्यांचे नखरे पळोवन फुगारमन भिलां. जाय तेन्ना येवप वचप मानून घेतलां हांवें जाय तेन्ना येवप वचप मानून हांवें घेतलां ताजेर बेज्ड ऑफीस म्हजें म्हज्या फाटीर शेकलां. आयलीच म्हणून जायना तिजो मूड आसूंक जाय सकाळ फुडें मॉर्निंग तिजी गूड आसूंक जाय. सान्न हातान घेन्ना फुडें फोन कसो येता सान्न हातान घेन्ना फुडें फोन कसो येता निमतान मागीर अख्खो वेळ काना हांडेर वेता. कोयर येवटेन तेवटेन फिरयत घरभर ती फिरता ओलो मोप पुचूक पुचूक टायना टायलान उदक जिरता. वॉशिंग मशीन लावन बिवन रेडी दवरता हांव वॉशिंग मशीन लावन बिवन रेडी दवरता हांव बडी आपटीत सुकत घालता वंटीर हजार घाव. तुमा म्हऱ्यान आयदनाच्या एकदाची ती पावता सॉलिड लिक्विड शाबू पिवन तणशी पाचवी न्हांवता. चिक्र बश्यो मग बीग भिवनूच हातान वेता आयचो दीस राख देवा आर्गां ओपून घेता. कायलीचेर मागीर ती काडटा सगळो फोर्र नॉनस्टिकाची कात गळून आलुमिनाची कोर्र. शिता दुदा तोपान मात मायेन हात फिरता दोगांयच्या पोटांतले जशाक तशें उरता उदक घालून.

0: दवरूंक जाय, खटखटीत जाल्या, तुमची नाक ताटां निवळ करून नाकटां म्हजी गेल्या. नळा हुंवार झेलत बिलत आयदनां फाटल्यान बसता. काटे चमचे पेले ताटल्यो फावंटन फवारत फसता. ओट्यावयलो स्विमींग पूल मिक्सरा मेरेन पावता. वाटेवयले आंगशे नॅपकीन पिच्च थापे रावता. रांदची कुडीन अभिशेक घडोवन मान्न्या फुड्यान धांवता. बालदी मग कोमोड बिमोड शाबा उदकांत पोंवता. ओले पांय घरभर छापत चाये पेलो पिता. तुका सारकें रांदूंक येना, फुकट सल्ले दिता. हाजे ताजे हाका ताका म्हाका संवय ना. तोंडाचेर उलोवप म्हजें फाटी फुडें ना. कितें वावराडेचेर उलोवपाची कापासदाद कशी जाल्या? फाटलो 1.5 म्हयनो ती तिच्या गांवांत गेल्या.
1: वाव, ग्रेट. आयकुपेनो एक दोतोर अशी इतली सोबीत कविता तुमचे खातीर हांगा तांच्यांनी रिसायट केली. खूप खूप सुंदर आशिल्ली. दोतोर, वेळ आमचो सोपत आयला, कांय मिनटां आमचे कडेन आसा. एक फायनल मेसेज फॉर आवर लिसनर्स.
0: एज अ डेंटिस्ट हांव तांकां ऑब्वियसली सांगतलें की डू ब्रश एंड फ्लॉस दांता खातीर, रिन्स एंड गार्गल फॉर गम्स, कीप युअर टंग क्लीन, जीब साफ दवरात. खंय रिकरंट अल्सरेशन्स जातात किंवा शार्प दांत किंवा पोकिंग डेंजर आसा जाल्यार ते प्लीज दोतोरा कडेन वचून ग्रायंड करून घेयात. भरपूर उदक पियात. नेवर यूज टीथेस टूल्स. म्हणजे तुम्ही ओपनर, सिजर, नायफ असे दात वापरू नका. हा, जे खूप कॉमनली जाता. सो हे सगळे दात आमचे प्रेशियस पर्ल्स असतात, त्यांना प्रिझर्व करा आणि आमकां हेल्प करा त्यांची केअर घेऊन.
1: बरोबर, खूप सोबीत अशी मेसेज आशिल्ली. दोतोर, थँक्यू सो मच. देव बरे करू तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आयली आणि ही इतली डिटेल्ड डिस्कशन तुम्ही एक इनिशिएट केले. थँक्यू सो मच. आमकां आज खूप नव्यो गोष्टी आमकां जाणून घेवपाक मेळ्यो. आयकुपेनो ह्यो आशिल्ल्यो टॅलंटेड डेंटिस्ट डॉक्टर शमा सिंगबाळ. देव बरे करू.
0: देव बरे करू.
1: थँक्यू, थँक्यू सो मच. माय प्लेजर. आयकुपेनो तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो आणि हॅलो डॉक्टर हो आयचो एपिसोड म्हणू शकता. आयचो हो आयची ही कार्यावळ तुम्ही निकतीच ऐकली. काही खिणातच मराठी भक्तिगीतांची कार्यावळ तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात. ऐकत राहत 105.4 FM रेनबो.

रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता आम्ही हा छोटासा कार्यक्रम तुमच्यासाठी सुरू करत आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातून समर्थ रामदास स्वामींचे शब्द आणि त्याचबरोबर राम पाठक यांचं संगीत ऐकूया. हे पहिलं भक्तिगीत.

आणि यापुढे संत जनाबाई यांचे शब्द, त्याचबरोबर किशोरी आमोणकर यांचं संगीत आणि किशोरी आमोणकर यांचेच स्वराविष्कार या पुढील भक्तिगीतात लाभलेले आहेत. हे पुढील भक्तिगीत किशोरी आमोणकर

पर नंदू होणा पियांचे संगीत अजित कडकडे यांच्या आवाजातून हे भक्तिगीत आम्ही ऐकलं. आणि यापुढे भक्तिगीतांच्या या कार्यक्रमातलं आता शेवटचं भक्तिगीत तुकाराम गोसावी यांचे संगीत आणि सुरेश वाडकर ह्यांचे स्वराविष्कार. भक्तिगीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं भक्तिगीत आहे आणि यानंतर 2:30 तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत कोकणीतून ठळक बातम्या. आणि रसिक श्रोते हो, या शेवटच्या भक्तिगीताबरोबर मी तुमचा होस्ट आरजे विनीत तुमचा निरोप घेतोय. ऐकत रहा 105.4 FM रेनबो. नमस्कार.

नमस्कार, ही असत काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या म्हयन्याच्या 19 तारखे सावन मोल्दावो, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया ह्या 3 देशांच्या भोंवडेर वतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनाचेर जिंद आणि सोनीपत हांचे मदीं भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वे गाडयेचो शुभारंभ केलो. सागरी प्रशासन महासंचालनालयान जहाज मालक, जहाज वेवस्थापक आणि भरती आणि नियुक्ती सेवा परवानो कंपन्यांक फुडलो आदेश येमेरेन हॉर्मुझच्या समुद्रधुनीतल्यान प्रवास करपी जहाजांचेर भारतीय खलाशांची नेमणूक टाळपाचे निर्देश दिल्यात. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्क्वॅश खेळगडो यश फडते हाका 12.5 लाखांची अर्थीक मजत दिल्या. सरकार राज्यातल्या गुणवंत खेळगड्यांक सगळे फाटबळ दिवपाक वचनबद्ध आसा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. भाशिनी राज्यम ही राज्य पावड्यावेली कार्यावळ आयज पणजेन झाली. ह्या वेळार माहिती आणि तंत्रगिन्यान संचालक कबीर शिरगांवकर तसेच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरवीं सशक्त करपाच्या फाटभुंयेर गोंय माहिती आणि तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू आसा असे खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी सांगला. सरकारान आता कॅसिनो प्रवेशावेले निर्बंध खर करताना 21 वर्सां पिराये सकयल्या मनशाक कॅसिनोच्या जुगार वाठारांत प्रवेशाचेर बंदी घाल्या हे विशींची अधिसुचोवणी खर खात्यान जारी केल्या. गोंय सरकारान 2026-27 खरीप आणि रब्बी हंगामा खातीर राज्यभर प्रधानमंत्री फसल विमा येवजण यांफुडे चालू दवरपाचो निर्णय घेतला. सरकारान गोंय भूंय महसूल संहितेच्या 33 खाला जमनी रुपांतर अर्जाचेर प्रक्रिया करपाची वेळ मर्यादा खूप उणी केल्या. सुधारित वेळापत्रकाप्रमाण सुरवातीची तपासणी आणि अर्ज फुडें धाडप आता 5 दिसां बदला 3 दिसां भितर पुराय करचे पडटले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

मोगळा कृपनो नमस्कार. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 5 वरां जाऊन 31 मिनटां आणि 10 सेकंद जाल्ले आसात. या सभेत हांव कृपा तुमकां माय मगाचो येवकार दिता.

या सभेत फुडें वच्चे पयली एक नदर आयज वितरावपी कार्यावळींचेर. इशन 5:35 आयकुपाक रावत. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित अजय चक्रवर्ती हांचे गायन. ताच्या नंतर विदुषी निर्मला देवी आणि विदुषी लक्ष्मी शंकर हांच्या गायनाची जुगलबंदी तुमकां आयकुपाक मेळटली. 5:58 कोंकणी मुखेल खबरो. 6:00 आयकुपाक रावत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र. 6:05 ते 7:05 मेरेन रेनबो सांज ही कार्यावळ खंय आसा तुमच्या खातीर. मजगती 6:30 आयकुपाक रावत राष्ट्रीय खबरापत्र. ताच्या नंतर 6:58 कोंकणी मुखेल खबरो. 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र. 7:10 ते 8:12 मेरेन तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 7:20 कोंकणी

प्रादेशिक खबरापत्र आमच्या स्टुडिओतल्यान सहक्षेपित जाता. 7:58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो. 8:00 आस्वाद घेऊया कातारांचो, जाल्यार 8:30 मिनटां ते 9:00 मेरेन सदाबहार अशें हिंदी चित्रपट संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 रातचे 9:00. 9:15 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत फ्रायडे फिएस्टा. 10:05 आरजेश चॉईस. 11:10 द लेट आर. मजगतीं 10:00 हिंदी खबरापत्र, जाल्यार 11:05 इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरपी कार्यावळींची. आयकत रावात FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळी 6 ते 12 मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर.

मग अशनो, आमच्या स्टुडिओत 5 वाजून 35 मिनटं आणि 10 सेकंद झाले असत. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत आता ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती हांचे गायन.

मंगळसून तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत 5:50 आणि 40 सेकंद झाले असत. आम्ही या खिणाक ऐकतात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीत. कार्यावळीत फुडल्या सुरुवातीला ऐकूया विदुषी निर्मला देवी आणि विदुषी लक्ष्मी शंकर हांची जुगलबंदी.

मग अशानं 5 वर अजून 58 मिनटं जायत आयली आसात. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताची कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता. काय खेळण्यातच ऐकू बकरावत कोकणी मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेक हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान पाचवो बावटो दाखयलो. गोय

सरकारान वर्स 2026-27 खरीप आनी रब्बी हंगामा खातीर पुराय राज्यात प्रधानमंत्री फसल बीमा येवजण चालू दवरपाचो निर्णय घेतला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्क्वॅश खेळगडो यश फडते हाका 12.50 लाख रुपयांची अर्थीक मजत दिल्या. गोंय सरकारान भूंय महसूल संहितेच्या कलम 32 खाला जमिनी रुपांतर अर्जाचेर प्रक्रिया करपाची वेळ मर्यादा उणी केल्या. सुधारित वेळापत्रका प्रमाण आता 3 दिसां भितर बदल पुराय करचे पडटले. गोंयाक सशक्त करपाच्या फाटभुंयेर गोंय म्हायती आनी तंत्रज्ञान खात्याचें काम सुरू जालां अशें म्हायती आनी तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी म्हणला. गोंयांतल्या 2 सरकारी औद्योगीक प्रशिक्षण संस्थांनी फायर टॅक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट हो कोर्स सुरू केला. अखिल भारतीय 5व्या चारोळी संमेलनात केरळातल्या अरुंधती राव आनी गोंयच्या एन डी कोलवाळे हांकां कोंकणी चारोळी पुरस्कारान सन्मानीत करतले. आनी टोकियोत चालू आशिल्ल्या जपान बॅडमिंटन ओपन सर्तीत भारताच्या PV सिंधू हिणें उपांत्य फेरयेत पावल घाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग अशनं तुम्ही ऐकत आहात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेघर्सांचेर. आमच्या स्टुडिओत 6:05 आणि 40 सेकंद जाल्ले आसात. वेळ आसा रेनबो सन्स.

क्रिश्चन, तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो सेवेत रेनबो सांज ही कार्यावळ. इशानो, भारत सरकारावरवी दिल्ले सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हळ्यार पद्म पुरस्कार. या पद्म पुरस्कारांची स्थापना 2 जानेवारी 1954 ह्या दिसा जाल्ली. ह्या पुरस्कारांत सगळ्यांत पयलो पुरस्कार म्हळ्यार भारतरत्न, ताच्या नंतर पद्मविभूषण, ताच्या नंतर पद्मभूषण आणि ताच्या उपरांत पद्मश्री हो चौथो सर्वोच्च नागरी पुरस्कार जावन आसा.

मगाशी तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो सेवेत रेनबो सांज ही कार्यावळ. सवर जाऊन 28 मिनटां आणि 58 सेकंद झाले आसात. बरोबर सवर जाऊन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चंडीगढान भलायकी क्षेत्रा सयत कांय मुखेल क्षेत्रांनी जायते उदरगत प्रकल्प सुरू केल्यात. चंडीगढाच्या उदरगतीतल्यान लोकांच्या जिवितांत बदल जाला, पूण ताचो फायदो फकत शाराक मर्यादित नासून हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या लोकां मेरेन लेगीत पावला, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सभाघराक संबोधित करताना सांगले. आयज पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंडीगढ हांगाच्या अत्याधुनीक भलायकी सुविधांचो विस्तार सुरू आसा, जसो फायदो लाखांनी लोकांक जातलो अशें तांणी फुडें म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनाचेर जिंद आनी सोनीपत हांच्या मदीं धांवपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेक पांचवो बावटो दाखयलो. हे वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें,
1: आज भारतीय रेल ने भी 21वीं सदी की इस टेक्नोलॉजी में एक बड़ा स्टेप लिया है. आज जिंद से सोनीपत के बीच हाइड्रोजन ट्रेन चली है. अब ये सफर 90 किलोमीटर का है. हम इस पर रिसर्च करते रहेंगे, लागत कम कैसे हो इसका तरीका ढूंढते रहेंगे, एफिशिएंसी कैसे बढ़े इस पर काम करते रहेंगे और बड़ी जांच पड़ताल करते करते एक के बाद एक कदम उठाते जाएंगे.
0: हायड्रोजनाचेर चलपी रेल्वेचे उक्तावण हे रेल्वे क्षेत्रान निवळ आणि टिकावपण आपणोवपाचे एक मुखेल पाऊल ठरला. हे बद्दल संबोधन करताना प्रधानमंत्र्यांनी सांगले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: मजगती आयज प्रधानमंत्र्यांनी हरियाणात 12,470 कोटी रुपया परस चड मोलाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचो बुनयाद घातला. संसदेच्या येवपी पावसाळी अधिवेशनाक लागून सरकारान आयतारा संसदेतल्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांकडेन बसका आपयल्या. हे बसकेन संसदेच्या दोनूय सभाघरांचे काम सारखे जावपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडेन सहकार मागतले. ह्या महिन्याच्या 20 तारखे सावन पावसाळी सत्र सुरू जातले आणि फुडल्या महिन्याच्या 13 तारखे मेरेन चालू आसतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयच्यान अस्तंत बंगालांक 3 दिसांच्या भोंवडेर आसतले. शिमेची सुरक्षा, शासन, कायदो सुवेवस्था आणि उदरगत हांचेर लक्ष केंद्रीत केल्या कार्यावळींनी ते वांटो घेतले. फाल्यां गृहमंत्री शाह सिलिगुडीतल्या जुमागाच शिमेचेर भेट दितले आणि 18व्या बटालियन बीएसएफच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. तशेंच बीएसएफ संबंधित वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तवण करतले आणि बुनयाद घालतले. दनपरा ते अस्तंत बंगालान शिमे संबंधित प्रश्नाचेर बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले आणि सूत्रांनी दिल्ली माहितीप्रमाण राज्य

जन 3 नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाचो नियाळ घरमंत्री घेतले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट 2024 परतून घेतलेल्या परीक्षेचो निकाल जाहीर केला. पदवीधर वैजकी, दंतवैजकी, आयुष आणि संबंधित अभ्यासक्रमांत प्रवेश मेळोवपा खातीर 11 लाखा परस चड उमेदवार पात्र ठरल्यात. सगळ्या उमेदवारांची स्कोर कार्डां neet.nta.nic.in ह्या अधिकृत संकेतस्थळार उपलब्ध आसात. वैजकी प्रवेश आणि समुपदेशन वेळार जावचे म्हण निकाल वेळार जाहीर केला अशें एनटीएन सांगला. अंदू भारतातल्या 551 शारांनी आणि परदेशातल्या 14 शारांनी 5,440 केंद्रांनी सुमार 20 लाख उमेदवार परतून जाल्ल्या परिक्षेक हाजीर राविल्ले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि ओडिशाच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. तशेंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उत्तराखंड, विदर्भ, अस्तन बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी चड पाऊस पडपाची शक्यताय आसा. अस्तन बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणात आयज गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. तशेंच ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार जुंवे, बिहार, तमिळनाडू, पुडुचेरी हांगाय अशेंच हवामान आसपाची शक्यताय आसा. मजगती आयज आंध्र प्रदेश, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलान उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय असल्याचे हवामान खात्यान सांगला. बॅडमिंटनात भारता खातीर 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी PV सिंधून जपान ओपन सर्तीच्या उपांत्य फेरयेंत पावला. फाल्यां टोकियोच्या टोकियो मेट्रोपॉलिटन जिमनेशियमांत जावपी उपांत्य फेरयेंत आतां सिंधूचो चीनच्या चेन युएफ हेच्या आड सामनो जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोंपलें. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

इष्टांनो, आज आम्ही ऐकत आहोत डॉक्टर पद्म गुरमीत हांचेविषयी. डॉक्टर पद्म गुरमीत हांकां 2026 वर्सा मॅडिसीन क्षेत्रातल्या तांच्या खाशेल्या योगदाना खातीर भारत सरकारान पद्मश्री पुरस्कारान सन्मानीत केल्यात. लडाख वाठारातले ते एक अत्यंत आदरणीय वैज, जाणी थंयच्या पारंपारीक वैजकी पद्दतीत आंतरराष्ट्रीय स्तरार पावयला.

इष्टानो, हिमालयाच्या वाठारातली पूर्वीली सोवा रिकपा वैजकी पद्धत फक्त जिवंत दौरप न्हय, तर ती आयच्या काळात शास्त्रीयदृष्ट्या सुधारित करून लोकांच्या कल्याणा खातीर वापरपाचे व्हड काम डॉक्टर पद्म गुरमीत हांणी केला. तांच्या ह्याच कश्टांक आनी सेवेक वळख मेळून दिवन भारत सरकारान तांकां 2026 वर्सा पद्मश्री पुरस्कारान सन्मानीत केल्ले आसा. लडाख वाठारा खातीर हो एक व्हड मानाचो

दंगे चित्रपटाखातीर संजीत हेगडे, अनुराग कुलकर्णी आणि वर्षा कृष्णन हांचो आवाज, कौसर मुनीर हांचे गीत, संजीत हेगडे हांचे कंपोजिशन.

ईशान, तुम्ही ऐकतात तुमची पसंती ही कार्यावळ FM रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर. तुमच्या आवडीची गीतां तुम्ही आमच्या मेरेन पावयात, व्हॉट्सॲप करात ना जाल्यार SMS करात, आणि ताच्या खातीर आमचो नंबर आसा 8380071054. नंबर परतून एकदा ऐकात 8380071054. फुडल्या सुवातीर आमकां फरमायश आयिल्ली आसा फोंडा हांगाच्यान अल्ताफ शेख हांची. शिशा चित्रपटांतलें हें गीत.

तुमची पसंती कार्यावळी तर फुडल्या सुवातेर माशेलांतल्यान रुद्र पंडित हांची फरमायश. कुमार शानू आणि अलका याग्नीत हांचा जोड स्वर.

0: पूण फुडाराक अशी कागाळी आयल्यार सरकार ताची गंभीरतायेन दखल घेवन योग्य कारवाय करतले अशें तांणी स्पश्ट केलें. इंधन क्षेत्रात पर्यावरणाक अनुकूल पर्यायाचो वापर वाडोवपा खातीर इथेनॉल मिश्र इंधन हे एक महत्वाचे पावल आनी ह्या उपक्रमाक सहकार्य दिवपाचे आवाहन तांणी नागरिकांक केला. गोयची लोकजीण लोकसंस्कृताय आनी लोकसाहित्याचे गिरेस्त दायज दाखोवपी लोकसाहित्य परिशद 2026 फाल्यां 18 जुलयाक पणजेंत जातली. ह्या परिशदेची येजमानकी वडील लोकवेद संशोधक डॉ अरुणा ढेरे चलयतल्यो. गोय सरकारचे कला आनी संस्कृती संचालनालय, विवेकानंद समाजीक आनी शिक्षणीक संस्था केरी 70, इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांझा संस्था हांच्या जोड पालवान ही परिशद घडोवन हाडटात. ही कार्यावळ सकाळी 9 ते 5:30 मेरेन इन्स्टिट्यूट मेगेंजीस ब्रागांझाच्या मुखेल सभाघरात जातली. महाविद्यालयीन विद्यार्थी संशोधक आनी साहित्य मोगी मदीं लोककथा अभ्यासाची आवड निर्माण करप हो ह्या परिशदेचो मुखेल हेत आसा अशें आयोजकांनी सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. गोयातल्या 2 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी मॅनेजमेंट हो कोर्स सुरू केला. हो कोर्स ड्युएल प्रशिक्षण पद्दती खाला आसतलो, जंय विद्यार्थ्यांक वर्गातल्या शिक्षणा वांगडाच उजो पालोवपी दळाच्या प्रत्यक्ष कामाचो अणभव मेळटलो. हे खातीर डायरेक्टरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सर्विसेस वांगडा समजिकायेची कबलात केल्या. म्हापशेचे सरकारी ITI आनी काकोडेचे ITIत हे प्रशिक्षण चलतले. अखिल भारतीय 5व्या चारोळी संमेलनात केरळातल्या अरुंधती राव आनी गोयच्या ND कोलवाळे हांकां कोंकणी चारोळी पुरस्कारान सन्मानीत करतले. ह्या पुरस्कारांची घोषणा अखिल भारतीय चारोळी परिशद मंगळूर हे संस्थेचे अध्यक्ष रेमंड डिकुणा हांणी केली. उत्तर गोयची कवयित्री ND कोलवाळे ही एक नाट्यकलाकार, तियात्रिस्ट म्हूण तांची नामना आसा. तांची कविता पुस्तकां उजवाडाक आयल्यात. ह्या संमेलनात चारोळी हे काव्य प्रकारात आपले शून्य आणि अर्थ ह्या 2 कविता संग्रहांनी योगदान दिवपी कोंकणी लेखक संघाचे अध्यक्ष कवी गौरीश वेर्णेकार हे गोय परिशदेच्या गोय फाट्याचे अध्यक्षपदार आसतले. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण विन्सेंट कुनिनो हाजीर आसतले. फादर हेराल्ड लोबो हे मानाचे सोयरे आसतले. मुखेल जिल्हो सरकारी वकील PM नोरोन्ना हे उद्घाटक म्हूण उपस्थित आसतले. हे चारोळी संमेलनात गोय, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळम ह्या राज्यातले आमंत्रित कवी आणि कवयित्री आपल्यो चारोळ्यो सादर करतल्यो. कुडतरेची सिल्विया फर्नांडीस हिणे प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेचो लाव घेवन स्वतःचो नुस्तें पोसवण वेवसाय सुरू करून घसघसीत यश मेळयला. 2020 ह्या येवजणेचो लाव घेवन सिल्वियान केज फीश फार्मींग सुरू केल्ली. हे विशीं ताणी म्हायती दिल्या.
2: जेन्ना म्हाका स्कीम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची स्कीम कळली येयलो हा म्हण डिपार्टमेंटा थंय स्किमीचे अवेलेबिलिटी येयली आनी मुगे बिजनस 2022 हांवें स्टार्ट केला. दोर्या लागीं हांव रावता म्हण हांवें केज कल्चर ही स्कीम अप्लाय केली. लास्ट इयर हांवें 4 टन प्रोडक्शन केला आनी अराउंड म्हाका 8 to 9 lakhs म्हाका प्रोफीट मेळ्ळलो. हांव फेसबूक वॉट्सएपाचे पोस्ट घाता आनी तेजे सावन म्हाका कॉल्स येताय आनी ऑर्डर्स येता आनी अर्ली इन द मॉर्निंग 4 वरांची आमी होलसेल
0: मार्केटा. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटी गोय कॅम्पसाच्या डिजिटल फॉरेन्सीक लॅबोरेटरीक म्हायती आनी तंत्रज्ञान कायद्याखाला इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचो परिक्षक म्हूण केंद्र सरकाराची मान्यताय मेळ्ळ्या. हे मान्यतायेक लागून गोयची सायबर फॉरेन्सीक क्षमता आनी घटमूट जातली आनी कायदो अंमलबजावणी यंत्रणा आनी न्यायवेवस्थेक मजत जातली. खेळ. CHM ट्रॉफी 2026 खाला CAP 19 सकयल्या आंतरराज्य वन डे क्रिकेट सर्तीत चंदीगडान गोयाक 32 धावण्यांनी हारयले. हवामान. गोयात परतून मान्सून सक्रीय जाला. हवामान खात्यान

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

मोगाशनो एफ एम रेनबो सेवेत निकतेच तुम्ही कोकणी प्रादेशिक खबरापत्र ऐकलंय. आमच्या स्टुडिओत आता 7:31 आणि 56 सेकंद झाले असत. तुमची पसंती या सप्तकी कार्यावळीत परतून एकदा तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता हांव कृपा. तुमच्या आवडीची गितां तुम्ही आमच्या मेरेन पावयात, व्हॉट्सॲप करात ना जाल्यार SMS करात. तुमची फरमायश आमी पुराय करतात आणि ताच्या खातीर नंबर आसा 8380071054. नंबर परतून एकदा ऐकात 8380071054. फुडल्या सुवातेर आमकां फरमायश आयिल्ली आसा माशेलांतल्यान प्रिया नायक हांची. नाजायज चित्रपटा खातीर अलका याग्निक हांचो आवाज, अनु मलिक हांचे कंपोजिशन. गीतकार राहत इंदोरी. फरमायश आसा माशेलांतल्यान प्रिया नायक हांची.

मग अॅशनो एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ. कार्यावळीत फुडले सुवातीर फरमाईश आयिल्ली आसा आमोणेच्यान शिवा सावंत हांची. जोश चित्रपटा खातीर अभिजीत भट्टाचार्य हांचो आवाज. अनुमलीक हांचें कंपोजिशन. गीतकार समीर. फरमाईश आसा आमोणेच्यान शिवा सावंत.

मग अर्चना एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ. तुमच्या आवडीची गीतं तुम्ही आमच्यामेरेन पावयात, व्हॉट्सअप करत ना जाल्यार एस एम एस करत. आणि ताच्या खातीर आमचो नंबर आसा 8380071054. फुडले सुवातेर फरमाइश आसा वास्कोच्यान श्वेता आणि संदेश हांची. किस्मत से लड़ी आई.

इशानू निघते जमेत तेजस चित्रपटा खातीर रश्मीत कौर आनी शाश्वत सचदेव हांचो जोड स्वर आयकलो. कंपोजिशन आशिल्ले शाश्वत सचदेव हांचे. तुमी आयकतात तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ FM रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर. फुडले सुवातेर आमकां फरमायश आयिल्ली आसा सांग्यावयल्यान राजेंद्र शेणवी पावसे हांची सरस्वती चंद्र चित्रपटांतलें हें गीत.

साईशा हांच्या खातीर. बाय सुप्रिया हे गाणे खास तुझ्या खातीर. काश चित्रपटातले हे गाणे के हांचा आवाज, राजेश रोशन हांचे कंपोजिशन.

तुमची पसंती ह्या कार्यावळींत फुडले सुवातीर आमकां फर्माई शैली आसा म्हापशेच्यान सिल्वेस्टर रॉड्रिगीस कुचेलीच्यान. तांणी हें सॉंग डॅडिकेट केलां टिचींग एन्ड नॉन टिचींग स्टाफ ऑफ एन्ड स्टुडंट्स ऑफ सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसा आनी सगळ्या FM लिसनर्सां खातीर.

मग अशाने तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो सेवेत तुमची पसंती ही सप्तकी कार्यावळ. कार्यावळीत निम्न स्वयते ऐकूया हे गीत.

0: तुमची सांज आनिकुई मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

ईशानुनिक्त समय सोनिया आंच्या आवाजात एक सुंदर अशी मॅसेज दिवपी कातार आयकलें. बेकार बसूं नाका, कितेंय तरी काम कर, सर्वीस कर. कार्यावळींत फुडल्या सुवातेर आयकुया एश ब्रिटन हांचें नो प्रॉब्लम.

0: What's wrong with you?
1: My boyfriend.
0: No problem.
2: मग अशानो एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकतात कातारांचा हा प्रोग्राम. पुढल्या सुवेत ऐकूया सोनिया शिरसाट.

मुगळशीनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर कातारच्या प्रोग्रामात फुडले सुवातेर ऐकूया लॉना आणि सॅबी.

अनिष्ठानो, ह्या कातारा सांगतकच हो प्रोग्राम आमी हांगाच सोपयता. कांय खिणातच आयकुपाक रावात सदाबहार अशें हिंदी चित्रपट संगीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

मग अडचण तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 8:34 आणि 10 सेकंद झाले आसात. ऐकूया सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत. आरंभक आशा भोसले आणि मोहम्मद रफी.

मग अशा निघत्या समी हिम्मत या चित्रपटाखातीर आशा भोसले आणि महम्मद रफी हांचो जोड स्वर ऐकलो. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी. मग अश्रनो तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर सदाबहार अशे हिंदी चित्रपट संगीत. कार्यावळीत फुडल्या सुवातेर ऐकूया लता मंगेशकर.

गोपी चित्रपटा खातीर लता मंगेशकर हांचो स्वर, संगीतकार कल्याणजी आनंदजी, गीतकार राजेंद्र कृष्णा.

मग अशा एफ एम रेनबो सेवेत सदाबहार असे हिंदी चित्रपट संगीत आम्ही ऐकतात. कार्यावळीत फुडल्या सुरुवातीला ऐकूया साहेब बीबी और गुलाम चित्रपटाखातीर गीता दत्त हांचो आवाज. संगीतकार हेमंत कुमार, गीतकार शकील बादियोनी.

मग अशाने तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ सांजेर सदाबहार कार्यावळीत. निमणे सुरुवातीला ऐकूया मुकेश ह्यांचा आवाज. आनंद चित्रपटाखातीर संगीतकार सलील चौधरी, गीतकार योगेश.

मुकेश हांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच सदाबहारी कार्यावळ मी हांगाच सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. बरोबर 9 वरांची रायकुपात कळवात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 आणि ताच्या नंतर 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फिएस्टा.